de la cúpula mundial de los éxitos. Ángel Montoya, DJ.

而家收听紧嘅系同声同路人电台节目，即刻登入同路人网站 sameway.com.au 了解更多新闻同生活资讯。

你而家收听紧嘅系《同声同路人》电台节目，即刻登入同路人网站 sameway.com.au 了解更多新闻同生活资讯。

你而家收听紧嘅系同声同路人电台节目，即刻登入同路人网站 sameway.com.au 了解更多新闻同生活资讯。

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz रेडिओ 2000 या केंद्रावर मी प्रीती पत्की आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026, अर्थात आषाढ कृष्ण एकादशी शके 1948. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रथम ऐकणार आहोत प्रायोजकांचे संदेश, त्यानंतर पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, एक गाणे आणि त्यानंतर आपले दोन मुख्य कार्यक्रम.
1: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: स्वतःच घर, स्वप्नांचं घर पूर्ण होणार आज.

0: देहाचा भार. म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल आकाशवाणी सिडनीतर्फे मनापासून आभार.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात पावसाची विश्रांती, काही धरणांमधून विसर्ग सुरूच. कॉक्रोच जनता पार्टीची आता क्या बोलती पब्लिक मोहीम, तर मनोज जरांगे उपोषणावर ठाम. शिवसेना चिन्ह निकालाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी भेट. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फेरबदलांची चर्चा. आणि महाराष्ट्रात 15 ऑगस्ट, श्रावण आणि गणेशोत्सवाचीही तयारी सुरू. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर पावसानं आता काहीशी विश्रांती घेतली आहे. अर्थात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला असला तरी परभणी, जालना, बीड, सोलापूर अशा शहरांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असल्यामुळं आगामी काळात तिथं समस्या भेडसावणार आहेत. एल निनोमुळे पावसाचं असमान वाटप होत असल्यामुळं शेतीला फटका बसण्याची शक्यता असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. कॉक्रोच जनता पार्टीनं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता क्या बोलती पब्लिक अशी मोहीम सुरू केली आहे. जनतेच्या समस्या जाणून घेणं असा या मोहिमेचा उद्देश आहे. तरुणांच्या समस्यांकडून जनरल समस्यांकडे वळणं हा राजकीय पक्षामध्ये रुपांतरित होण्याचा भाग आहे का, असा सवाल विचारला जात आहे. तूर्त तरी तशी भूमिका नसल्याचं सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे जैन झीनवर आपला पूर्ण विश्वास आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी एका जाहीर मुलाखतीत स्पष्ट केलं. तर तरुणांशी जास्तीत जास्त संवाद साधा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी खासदारांच्या एका बैठकीत दिला. त्यामुळे जैन झी हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी गांभीर्यानं घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. झारखंडमध्ये काँग्रेसचं सरकार असून तिथल्या पेपरफुटी विरुद्ध जैन झींचं आंदोलन सुरू आहे, त्याला मात्र इतरांनी फार पाठिंबा न दिल्यामुळं भेदभावाचाही आरोप केला जात आहे. दुसरीकडे मनोज जरांगे मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम आहेत. जंतर मंतर सारखं हे आंदोलन वाढू नये असा सरकारचा प्रयत्न आहे, तर ओबीसींच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याचं ओबीसी संघटनांचं म्हणणं आहे. कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा जरांगे यांचा आरोप आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावरून हे होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पहिल्या यादीतल्या 6,22,207 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर 5,28,70,00,000 रुपयांची रक्कम शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तांतरित केली. शिवसेनेच्या दोन्ही गटांपैकी कोणता गट अधिकृत आहे आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणत्या गटाला मिळावं याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय लवकरच देणार आहे. हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागेल अशी चर्चा काही स्वयंघोषित घटना तज्ज्ञांनी सुरू केल्यामुळं शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपलं सरकार संविधानाच्या मार्गानंच स्थापन झालं होतं आणि ते फुलप्रूफ होतं असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. पुढच्या आठवड्यात त्याबाबत निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फेरबदल होण्याची चर्चा आहे. रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलणं गरजेचं आहे असा सल्ला त्यांनी दिला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांची भेट बराच काळ चालल्यामुळं राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर बदल होतील अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळं 15 ऑगस्ट आणि आगामी सणासुदीचे दिवस यासाठी तयारी सुरू झाली आहे. येत्या शनिवारी साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संचलन आणि इतर कार्यक्रमांची तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे आषाढ महिनाही लवकरच संपत असून श्रावण महिना आणि त्याची व्रतवैकल्य सुरू होत असल्यामुळं त्याबाबतही वातावरण तयार होऊ लागलं आहे. अनेक जण श्रावण महिन्यात मांसाहार टाळत असल्यामुळं आखाड पार्ट्याही सध्या जोरात आहेत. गणेशोत्सवासाठीही मूर्ती तयार करणं, देखाव्यांची तयारी करणं आणि ढोल ताशांचा सराव करणं याही गोष्टी सुरू असल्यामुळं गणेशोत्सवाचंही वातावरण हळूहळू तयार होऊ लागलं आहे.
अग्रलेख. बांकीपूर मतदारसंघात प्रशांत किशोर यांच्या झालेल्या विजयाचं विश्लेषण लोकसत्तानं ये तो सिर्फ बाकी है या अग्रलेखात केलं आहे. भाजपला जैन झीनं शिकवलेल्या धड्याचे दूरगामी परिणाम होतील असं त्यांचं म्हणणं आहे. सामनानं ईस्ट इंडिया कंपनीला टिळक पुरस्कार या अग्रलेखामध्ये अजित डोवाल यांना अमित शहा यांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणं चुकीचं असल्याचा अग्रलेख लिहिला आहे. महाराष्ट्रातील धर्मस्वातंत्र्य विधेयक कितपत प्रभावी ठरेल अशी शंका लोकमतनं धर्मस्वातंत्र्य आणि सक्तीच्या सीमारेषा या अग्रलेखात व्यक्त केली आहे. बोल घेवड्यांच्या फडात या अग्रलेखात महाराष्ट्र टाइम्सनं उदयनिधी आणि हर्षवर्धन सपकाळ या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर टीका केली आहे. आणि आता महाराष्ट्राचं खाद्यजीवन सध्या भलत्याच गटांगळ्या खातंय. नागपूरच्या सावजीपासून पनीर पर्यंत अनेक खाद्यपदार्थांमधला अक्षरशः रस निघून गेलाय. याचं कारण आहे अक्षरशः खाऊ की गिळू असं बघत कारवाई करणारे तेज तर्रार अधिकारी तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे सध्या अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत आणि त्यांनी कारवायांचा धडाका लावलाय. चुकीचे खाद्यपदार्थ लोकांच्या ताटात औषधापुरते सुद्धा राहता कामा नयेत असा पणस त्यांनी केलाय. तुम्ही खाता ते पनीर खरं पनीर नाहीच. नागपूरचं सावजी मटण खाल्लं तर हॉस्पिटलात जावं लागेल. तुमच्या पदार्थांमधले रंग प्रकृतीसाठी चांगले नाहीत. अशा नवनवीन माहिती पोतडीतून काढत ते कारवाया करतायत. त्यामुळं अक्षरशः कायदा ही खायची गोष्ट नाही हे लोकांना कळलंय. खाद्यपदार्थ आणि कारवाई हे समीकरण लोकांच्या मनात इतकं पक्क बसलंय की घरी नुसता वरणभात केला असला तरी काही जण त्याकडे संशयानं बघतायत. अनेक महिलांना न आवडणाऱ्या पदार्थांची कुणी ऑर्डर दिली तर तुकाराम मुंडेचं नाव सांगितलं जात आहे. हॉटेलांमध्ये वरना गब्ब राज आएगा किंवा वरना हस्त राज आएगा या वाक्यांच्या ऐवजी वरना तुकाराम आ जाएगा हे वाक्य जास्त भीतीदायक मानलं जात आहे. बाकी त्यांची इतरांना भीती वाटत नसली तरी त्यांना कोणती भीती वाटते माहितीये का? बरोबर, बदलीची. बराय तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत

0: नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमात आपले पुन्हा स्वागत. आत्ता आपण हे जे सुरेल गाणं ऐकलं आहे ते गायलं आहे विराज जोशी याने. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या संगीत क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वाचा समृद्ध वारसा पुढे नेणारे त्यांचे नातू आणि प्रसिद्ध गायक विराज जोशी याचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या या मुख्य कार्यक्रमामध्ये मेधाताई फाटक विराज जोशी याच्याशी गप्पा गोष्टी करत एक त्याचा सुरेल संगीतमय प्रवास उलगडणार आहेत. तर मेधाताई, ओवर टू यू.
1: थँक्यू प्रीती. नमस्कार विराज.
2: नमस्कार. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या तर्फे मी सगळ्यांच्या बरोबरच तुझं मी स्वागत करते. शास्त्रीय संगीतात एक उगवता तारा म्हणून जाणकार मंडळी ज्यांच्याकडे खूप अपेक्षेने पाहतायत असं विराज जोशी असं हे नाव आता उदयोन्मुखांच्या पेक्षा पुढे गेलेलं आहे. ही तुझी ऑस्ट्रेलियातली पहिलीच टूर आहे का रे गाण्याच्यासाठी?
2: सर्वप्रथम म्हणजे मी आकाशवाणी सिडनीच्या सर्व लोकांना, सर्व श्रोत्यांना माझा सादर प्रणाम आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचेही आभार. आपण स्वतःही गायिका आहात आणि आपण माझी मुलाखत घ्यायला तयार झालात याबद्दल आपलेही आभार. आणि ऑस्ट्रेलियामध्ये आपण विचारलं तसं माझी पहिली टूर म्हणजे गाण्याच्या दृष्टीने माझी पहिली टूर आहे. म्हणजे कार्यक्रम करायला मी पहिल्यांदा आलो आहे, पण माझी मावशी मेलबर्नमध्ये राहते. तर मी लहानपणी एकदा आलो होतो मेलबर्नला, सिडनीलाही फिरायला आलो होतो.
1: अरे
2: वा. आणि माझ्या बाबांचे मला वाटतं काही कार्यक्रम होते तेव्हा, तर तेव्हा एक थोडासा आवाज त्यांच्याबरोबर लावला होता. तर माझं लोकांनी लहान मुलगा म्हणून असेल कदाचित, पण खूप कौतुक केलं होतं. तर तेव्हा मला असा विचार तसा आला नव्हता की एक दिवशी आपण स्वतंत्र कार्यक्रमासाठी इकडे सिडनीला येऊ आणि मेलबर्नला ऑस्ट्रेलियामध्ये येऊ. पण पहिल्यांदाच मी परफॉर्म करायला आलं मेलबर्नमध्ये झालं आणि लोकांनी खूप प्रेम केलं, आशीर्वाद दिले. तसंच आज सिडनीमध्ये आहे.
1: काल तुझा कॅनबरात कार्यक्रम झाला, तोही उत्तमच झालेला असणार.
2: लोक म्हणाले ते खोटं बोलत नसतील. तो
0: एक मिनिट, तुझा तू तो माईक घे जरा.
1: तू घे.
0: थोडस जरा टेक्निकल इश्यू आहे. बोल आता.
2: हॅलो हॅलो, येतोय आवाज?
0: एक मिनिट. मला कोणीतरी ऐकणाऱ्यांनी जर मेसेज केला की आवाज ऐकायला येतोय.
2: हॅलो हॅलो हॅलो, माइक चेक 1 2 3.
0: आवाज ऐकू येते का विराजचा?
2: हॅलो हॅलो हॅलो.
1: ओके
2: ओके
1: ओके. हा तर हा परत आपण रिझ्यूम होऊया. कालचा कॅनबेऱ्याचा कार्यक्रम पण माझ्या ऐकिव्याप्रमाणे चांगलाच झालेला आहे आणि इकडची मंडळी थोडी असली भारतापेक्षा तरी सुजाण आहेत, रसिक आहेत, चांगले ऐकणारी मंडळी आहेत. त्याच्यामुळे खोटं कशाला बोलती ते. नक्की नक्की नक्की.
2: आणि इकडे खूप कौतुकाने ऐकतात. म्हणजे भारताच्या पासून दूर आल्यावर तिकडच्या गोष्टींची आठवण लोकांना जास्त होते. तर तिकडचे सण साजरे करणं किंवा असे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणं इकडची लोकं, मला असं वाटतं मी कुठलंही भारताबाहेरची जी इंडियन डायस्पोरा आहे ते फार उत्साहाने यात भाग घेतात आणि फार कौतुक करतात.
1: अगदी बरं. आपली परंपरा जपण्यासाठी आम्ही जीवापाड प्रयत्न करतो.
2: अगदी अगदी.
1: याच्या आधी तू आपण थोड्या गप्पा मारत होतो तेव्हा US UKला सगळीकडे बऱ्याच ठिकाणी जाऊन आला आहेस तू.
2: हो.
1: आणि चांगलं आहे. म्हणजे तुम्ही लहानपणात तुम्हाला एवढं सगळं एक्सपोजर मिळतं हेही खूप चांगलं आहे.
2: हो हो.
1: हे आत्ता आपण जे गाणं ऐकलं ते साधारण किती वर्षापूर्वी गायलं असतो?
2: हे माझ्या अंदाजाप्रमाणे 2022-23 असेल मला वाटतं. म्हणजे 4 वर्ष आधीचं असेल.
1: ओके. म्हणजे तू साधारण
2: 19 वर्षाचा. हो. येस.
1: ओके. तुला गाण्यात गती आहे हे आजोबा किंवा तुझे आईबाबा यांना तुझ्या कितव्या वर्षी साधारण अंदाज आला?
2: मला ॲक्च्युली माझी आई सांगते की आता मला तर ते आठवत नाही, पण कलकत्त्याला माझ्या बाबांचा कार्यक्रम होता आणि मी नुकता एक वर्षाचा होतो, आणि तर त्याच्या इंटरवलमध्ये जे पेटी वादक होते ते सूर धरत होते आणि मी तो नेमका सूर म्हणायचो.
1: अच्छा.
2: तर तेव्हापासूनच मला गाण्याची आवड असावी असं कदाचित असेल किंवा त्याच्यात इंटरेस्ट आहे असं माझ्या आईबाबांना वाटलं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही फंक्शनमध्ये मी कुठलं म्हणजे आमच्या फॅमिली फंक्शन असेल तर मी आपल्याच तंद्रीत लहान मुलं असतात तशी सगळेच, पण मी पण असायचो आणि मी गाणं गायचो. तर माझी आई मला सांगते, माझी जी बहीण आहे कझिन आहे ती पॅरिसला शिकायला गेली होती आणि ती नुकतीच आली होती, तर ती म्हणली होती की अरे मी सिंगिंग बेबी पहिल्यांदाच पाहिलंय. तर असं सुरू होतं आणि काही ना काहीतरी आता कारण माझ्या आजोबांचे जे कार्यक्रम आहेत तर त्याच्या त्यांच्या मागे तंबोऱ्याला माझे बाबा असायचे खूपदा, तर आई पण जायची आणि लहान असताना मी पण जायचो. आणि आई जेव्हा म्हणजे प्रेग्नंट होती तेव्हाही म्हणजे अभिमन्यूने जसं चक्रव्यूहची गोष्ट ऐकली तसं मी आजोबांचं गाणंही ऐकलं असावं कदाचित. तर तेव्हापासून म्युझिकचं बॅकग्राऊंड असल्यामुळे तसं सुरू
1: माझ्या मते घडत गेले.
2: हो हो येस.
1: काय बात आहे. मग पहिल्यांदा तू लोकांसमोर असं कधी गायलास आणि त्या गाण्याचं स्वरूप काय होतं? भजन, नाट्यसंगीत, लाईट?
2: पहिल्यांदा गायलो म्हणजे मला आता शाळेत सगळेच म्हणजे सांगतात की अरे गाणं म्हणून दाखव किंवा हा समारंभ आहे, तर लहान मुलांना सांगतातच असं मलाही सांगायचे. पण सवाई गंधर्व महोत्सव जो आहे तर 2012 त्याचं म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाली, हिरक महोत्सव होता आणि त्याच्या आदल्या वर्षी माझे आजोबांचं निधन झालं होतं. तर त्यावर्षी माझ्या आईची अशी इच्छा होती की जे काय असेल आजोबा गेलेत म्हणून अगदी 5-10 मिनिटं काहीतरी सेवा करावी सवाई गंधर्वच्या स्टेजवर. तर रविवारचा जो दिवस असतो म्हणजे 5 दिवस सवाई गंधर्व असतो त्यातला रविवारच्या दिवशी सकाळी सुरू होतं सवाई गंधर्व आणि मग 12-12:30 दुपारच्या सुमारास थांबतं, 15-20 मिनिटं अर्धा तास लोक खाऊन येतात आणि मग परत सुरू होतं. तर सकाळचं सत्र जे होतं ते पंडित शिवकुमार शर्मा महान संतूर वादक त्यांच्या संतूर वादनाने संपलं आणि अनाऊन्स अजिबात केलं नव्हतं, पण जेव्हा लोक जायला निघाली खायला तेव्हा अगदी 5-10 मिनिटांसाठी मी आजोबांची भक्ती गीतं म्हणली होती 2-3 अगदी 10-15 मिनिटं 20 मिनिटं असेल जास्तीत जास्त. माझे बाबाही माझ्या बरोबर बसले होते तेव्हा आणि तेच मला वाटतं पहिल्यांदा मी असं गायलं होतं, पण ते अनअनाऊन्स्ड होतं असं काही परफॉर्मन्स सारखं नव्हतं, पण एक सेवा म्हणून त्या मधल्या ब्रेक मध्ये जेव्हा लोक जात होती पण लोक परत आली
1: तेव्हा भीती वाटली का रे की हे एवढं मोठं व्यासपीठ आहे आणि आजोबांनी सुरू केलेलं आहे तर त्याच्यात आपल्याला सेवा म्हणा किंवा आजोबांना श्रद्धांजली म्हणा त्या स्वरूपात काहीतरी आपण सादर करायचं याचं दडपण आलं होतं का?
2: ऍक्च्युली मी एवढा लहान होतो तर दडपण वगैरे ची आयडिया नव्हती, त्या गोष्टीची त्याचा अंदाज नव्हता. नक्कीच स्टेजवर जाताना एक आपलं कसं होईल असं वाटतं, ते वाटतच असेल, पण त्याच्या स्केलचा आणि त्या जबाबदारीचा मी तेव्हा लहान असल्यामुळे तेवढं बुद्धी नव्हती.
1: आईने सांगितलं म्हणून गा
2: आई बाबा.
1: हो हो
2: हो हो. आणि मला आवडायचं गायला, पण म्हणजे ते प्रेशर वगैरे घेण्याचं मला समजच त्यावेळेस नव्हती, ते चांगलं होतं त्याच्यामुळे गाणं गायचंय.
1: मग नियमित संगीत शिक्षणाला कधी सुरुवात झाली प्रॉपर? म्हणजे गंडाबंधन म्हणजे बाबांकडेच माझ्या मते तू शिकलास, तर ते तसं प्रॉपर अशी सुरुवात कशी झाली आणि कधी झाली?
2: माझे बाबांकडे तर मी लहानपणापासून शिकतोच आहे, पण अगदी मी करिअर केलं नाही जरी तरी सुद्धा घरात एवढा मोठा वारसा असताना गाणं काय ह्याची बॅकग्राऊंड तरी पाहिजे, नाही तर काय उपयोग आहे एवढ्या मोठ्या घरात असून त्याची आयडियाच नाही त्याचा अंदाजच नाही असं नको व्हायला. म्हणून माझ्या आईनी हा प्रयत्न केला की गाणं शिकू दे किंवा संगीत शिकू दे
1: बाहेर
2: कारण बाबांना ती सांगायची चला शिकवा, ते शिकवायची पण घरात लहानपणी आपण ऐकत नाही जरा बाबाचे, तर त्याच्यामुळे माझ्या बाबांबरोबर तबला वाजवायचे प्रशांत पांडव म्हणून, अजून
1: चांगलं नाव आहे, हो
2: हो, तर ते गाणे शिकवतात. तर पहिले ते घरी यायचे आमच्या आणि मला थोडस गाणं शिकवायचे, म्हणजे मी बसीन एका ठिकाणी, बाबा शिकवायचेच, पण म्हणजे बाहेरचं कोणीतरी आलं तरी आपण समोर बसतो, बाबा किंवा मग आई असते तर आपण कंटाळा करतो किंवा, तर तसं होतं. मग त्यानंतर माझा जो कझिन आहे मोठा, तर तो अजून माझ्या बाबांबरोबर जे पेटी वाजवायचे अजूनही माझ्याबरोबरही वाजवतात, अविनाश दिघे म्हणून.
1: बर,
2: स्वतः ते पंडित जितेंद्र अभिषेकींकडनं गाणं शिकलेत, पण ते पेटीची साथ संगती करतात. तर नंतर माझा भाऊ त्यांच्याकडनं शिकायचा म्हणून मलाही त्यांच्याकडनं शिकायचं होतं.
1: अच्छा.
2: तर मग ते परत आमच्या घरी यायचे.
1: अच्छा.
2: परत थोडं जे बेसिक आहे पलटे सारे गम पदनी इतपत या लेवलचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते शिकवायचं आणि बाबा होतेच.
1: बाबा होते
2: नंतर मग आणि बाबां मार्गदर्शन करायचेच, पण बाबा असेच एका अमेरिकेच्या टूरला गेले आणि तेव्हा त्यांच्या बरोबर तबल्याच्या संगतीला प्रशांत पांडव होते आणि पेटीच्या ची संगत करण्यासाठी अविनाश दिघे
1: होते,
2: तर हे तिघही नव्हते. तर आणि तेव्हा काही असं फार सिरियस नव्हतं, पण तरी माझा गाण्याची लिंक तुटू नये ती एक गोष्ट आहे, जिकडे मी बसून काहीतरी करतोय तर ते एक चांगली हॅबिट असावी. तर त्यासाठी आमच्याच आजोबांचे एक शिष्य श्रीकांत देशपांडे म्हणून होते, म्हणजे
1: वामनराव देशपांडेंचे सुपुत्र का,
2: त्यांचे सुपुत्र नाही ते, म्हणजे पण त्याच घरातले, म्हणजे त्यांचे रिलेटेडच आहेत, म्हणजे सवाई गंधर्वांचे नातू.
1: ओके.
2: तर त्यांच्याकडे शिकलेले एक सुधाकर चव्हाण म्हणून आहेत.
1: बर.
2: तर त्यांना माझ्या आईने सांगितलं की तुम्ही येऊन त्याच्याकडनं काय परत सारे गम पद जे प्राथमिक ते त्याच्याकडनं करून घ्या. असं करता करता हळूहळू शिकत गेलो आणि असं कॉन्शियस डिसिजन नव्हतं की आता हे आता या पॉईंटला या ह्याला आपण हे सिरियसली घ्यायला लागायचं, पण त्याच्यातली जशी रुची वाढत गेली मग हळूहळू माझे बाबा घरीच होते, मग त्या पॉइंटला त्या वेळेला माझ्या बाबांनी अगदी एक गुरुकुल पद्धतीने जसं शिकवतात तसं शिकवणं सुरू केलं. मग त्यावेळेस मी जास्त सिरियसली आवड जशी निर्माण होत गेली तसं आजोबांचे रेकॉर्डिंग्स किंवा बाकी मोठ्या संगीतकारांचे वेगवेगळे राग या आवडीने ऐकायला लागलो आणि तेच सबकॉन्शियसली एक आपल्या डोक्यात जे भिंत गाणं तसं होत गेलं आणि हळूहळू बाबा शिकवायला लागले. मग बाबा टूक ओव्हर आणि तसं
1: सुरू झालं. मी तो प्रश्न विचारणारच आहे पुढे. मग हे हा प्रवास घडत असताना शास्त्रीय संगीताची पहिली पूर्ण मैफिल कितव्या वर्षी तू केलीस?
2: मला असं वाटतं मी एक 10 वर्षाचाच असेन, 10-11 वर्षाचा.
1: अरे वा.
2: कारण मी आता आजोबांची एवढी सगळी अभंग भक्तिगीतं लोकप्रिय आहेत, तर हा छोटा मुलगा गातो त्यांचा नातू आहे म्हणून सगळेच अभंग गायला वगैरे बोलवायचे.
1: बरोबर.
2: भजन गायला. पण माझे बाबा म्हणले की अरे हे ठीक आहे पण काहीतरी त्यात खोल पाहिजे, म्हणजे अभंग लोक बोलवत आहेत त्यांचे नातू म्हणून ते आपण गायला जातो ठीक आहे, पण काहीतरी शास्त्रीय संगीताचं शिक्षण पाहिजे. तर असंच एका कार्यक्रमात दादरला मला वाटतं दादर माटुंग्यामध्ये मला असंच भक्तिगीतं गायला बोलवलं होतं. पण तिकडे माझे बाबा म्हणले नाही नाही तिकडे बोलवलं असलं तरी एक यमन गायचा शास्त्रीय संगीत काहीतरी. तर तिकडेच त्याची शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू होतं. पण मग पहिल्यांदा मी जे पण माझ्या लहान वयाप्रमाणे जसंही मी गायलो असेन पण एक 15-20 मिनिटं 25 मिनिटं मी यमन गायलो होतो. तर मग तिकडे लोकांनी खूप प्रेम केलं, लहान मुलगा असल्यामुळे लोक नॅचरली खूप प्रेम करतात.
1: पण 10 वर्ष हे वय खरोखरच लहानच आहे आणि कुठचाही एखादा राग सादर करायच्या आधी काहीतरी एक आपल्या मनात कल्पना असायला लागते, कारण काही लिहिलेलं काही नसतं त्यावेळेला. ते सुचणं त्या तालात सुरात गाणं हे सोपं नक्कीच नाही आहे. त्याच्यामुळे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे मला असं वाटतं तुझ्या बाबतीत ही अगदी खरी आहे गोष्ट. बरं, आता आपण आमच्या सर्वांच्या कुतूहलाच्या विषयाकडे वळूया. तुझ्या बालपणापासून सुरुवात करूया. आम्हाला सर्वांना अशी उत्सुकता आहे की आमच्या सर्वांसारखंच तुझं बालपण मस्ती, हट्ट, खोड्या, शिक्षा, लाड असं गेलं की एकदम गुड बॉयसारखं गेलं रे.
2: तुमच्यापेक्षा जरा जास्तच माझं व्रात्य बालपण असेल ना, की माझ्या इतकं व्रात्य कोणी असेल असं मला वाटत नाही. आणि याचा वृत्तांत तुम्हाला माझ्या घरातले अजून बेटर देऊ शकतील. आता जरा मी जरा सुधारत, थोडाफार जास्त नाही पण थोडासा सुधारतोय. पण लहानपणी मी खूपच व्रात्य होतो. खरं तर माझी आई मला सांगते की गाणं म्हणताना एकच ती अशी गोष्ट होती जी मी शांत बसून करायचो, म्हणून कदाचित तिला हा म्हणजे एक तासासाठी हे तरी ह्याची डोकीदुखी बंद व्हावी असं वाटत असेल, म्हणून तिने त्यात इंटरेस्ट घेतला असेल गाणं शिकवण्यात मे बी मला. पण मी फारच खोडकर होतो आणि तेच म्हणजे उपद्व्यापीच होतो मी.
1: रोज डॉक्टरांकडे जायला लागायचं का, कुठेतरी धडपडलंय,
2: हो
1: जखम झालीय वगैरे. अरे पण त्यातनच क्रिएटिव्हिटी निर्माण होते असं म्हणायला हरकत नाही. एक्सलंट. आजोबा म्हणजेच भीमसेनजी यांच्याबरोबरची एखादी तुझी बालपणची आठवण सांगतोस.
2: ॲक्च्युली मी खूप लहान होतो जेव्हा ते गेले, पण मी 8 वर्षाचा होतो. आणि त्यावेळेस आमचे अजूनही आहेत आमचे सुरेश सारसर म्हणून आमचे जे आहेत, शेवटच्या काळात माझ्या आई वडिलांच्या लग्नाच्या 2-3 महिने ते आमच्या घरात आले, म्हणजे ड्रायव्हर म्हणून आले खरं तर. पण नंतर ते आमच्या कुटुंबासारखेच इतके झाले की ते आजोबांची काळजी घ्यायचे, तर मग ते आजोबांच्या खोलीत असायचे आणि ते माझी काळजी घ्यायचे. तर त्यांच्या बरोबर असण्यासाठी मी आजोबांच्या खोलीत असायचो, कारण माझे बाबा कधी कुठल्या कार्यक्रमाला गेले किंवा आई पण त्यांच्याबरोबर गेली तर त्या निमित्ताने मी आजोबांच्या खोलीत नेहमी असायचो. आणि कुठलंही नवीन मी मोनोलॉग कॉम्पिटिशन मध्ये एक पात्री प्रयोगाच्या ह्याच्यात भाग घेतला किंवा नवीन कुठलं गाणं शिकलो तर पहिले मी त्यांना आजोबांना जाऊन म्हणून दाखवा. आणि ते त्यावेळेस व्हीलचेअर वर होते आणि ते गाणं वगैरे कुठलं म्हणून दाखवलं की ते पायाने ताल द्यायचे. पण तेव्हा मला माहित नव्हतं की एवढे ते मोठे आहेत, महान आहेत, मला एवढं काही बुद्धी नव्हती तेव्हा.
1: आणि जाणीव नसते ना त्यावेळेला, अगदी बरोबर.
2: आणि तसं मी पण ऐकायचे ते कौतुक करायचे.
1: क्या बात आहे.
2: आणि ऍक्च्युली ते फारच त्यांचं वय झालं असल्यामुळे आणि आजारी असल्यामुळे असं बसून मी त्यांच्याशी कधी काहीतरी गप्पा मारतोय वगैरे असं, कारण मी लहान होतो आणि त्यांचं वय झालं होतं. पण मला असं वाटतं ते गेले ज्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षीपासून मी म्हणलो तसं सवाई गंधर्व मध्ये मी छोटस मॅच्युअर झालो पेक्षा मी गायला सुरुवात केली स्टेजवर. आणि जेव्हा संगीताचा अभ्यास मी सुरू केला तर मला असं वाटतं त्यांचं गाणं पण मी जास्त ऐकायला लागलो. त्या निमित्ताने मला असं वाटतं त्यांच्याशी इंटरॅक्शन माझं जास्त झालं गाणं ऐकण्याच्या निमित्त.
1: बरोबर आहे. तू लहान असताना एक तुझी आणि आजोबांच्या मधली एक कॉमन गोष्ट म्हणजे दोघंही रिटायर. म्हणजे तुला जास्त काही अभ्यासाचं डोक्याला टेन्शन नाही, 8 वर्षाचं होतास आणि आजोबा आजारी होते पण तेही म्हणजे वृद्धत्वाकडे वळले असल्यामुळे रिटायर होते तसे, त्यामुळे तुमची जास्त दोस्ती जमली असावी. आणि नातवंड म्हणजे आपली दुधावरची साय असते ना, त्याच्यामुळे तर जास्त प्रेम असणारच. मी आत्ता तू मगाशी उल्लेख केलास त्याचाच संदर्भ घेऊन हा प्रश्न विचारते. तू MIT कॉलेजमधनं आर्टची डिग्री घेतलीस. शाळा कॉलेजमध्ये अभ्यास, म्युझिक कॉम्पिटिशन्स, आत्ता म्हणाल्याप्रमाणे नाटकाचे काहीतरी मोनोलॉग वगैरे, ह्याच्याशिवाय अजून काही छंद जोपासलेस का तू? म्हणजे तुला बाकी कुठची आवड होती का?
2: मी मला ऍक्च्युली सगळे स्पोर्ट्स खेळायला आवडायचे. आणि मी अगदी लहानपणी टेनिस खेळायचो. क्रिकेट तर मला वाटतं भारतातला दर मुलगा खेळतोच, गल्ली क्रिकेट असेल किंवा त्यात काही सांगायची गरज नाही. पण मग फुटबॉल मला खूप आवडायचं खेळायला, तर मी फुटबॉलही खेळायचो शाळेत, खूप जास्त खेळायचो, फुटबॉल आवडायचं. आणि मी कराटे पण करायचो.
1: त्याच्यावरच मी 14व्या वर्षाचा असताना तू कराटेमध्ये नॅशनल लेवलला गोल्ड मेडल मिळाल्यावर सुद्धा गाण्यातच काहीतरी आपण पुढे करिअर करावी असं तुझ्या हातनं निर्णय घडला का घ्यायला लागला?
2: नाही, कराटे करणं जसं करिअरसाठी कराटे करणं असं कधी डोक्यात नव्हतं, पण मला ते करायला आवडायचं. आणि ती कॉम्पिटिशन एक होती नक्कीच. तर मी 14 वर्षाचा असताना मी मुंबईला मुलुंडमध्ये झाली होती, त्यात म्हणजे देशभरातनं लोक आली होती. आणि त्यावेळेस कुमिते म्हणजे फाईट असतं कराटे मध्ये, कुमितेला फाईट म्हणतात आणि कथा असतात. तर त्याच्याबद्दलचे कॉम्पिटिशन होती, त्यात मला गोल्ड मेडल मिळालं होतं. तर ते मला आवडायचं, पण म्हणजे करिअर म्हणून त्याचा मी कधी विचार केला नव्हता. ऍक्च्युली त्याच्यानंतर एक दोन वर्षांनी मला ब्लॅक बेल्ट पण मिळाला कराटेमध्ये. आणि मग त्याच्यानंतर मग कराटे खूप काळ झालं नाही, पण एकंदरीतच स्पोर्ट्स मध्ये मला लहानपणापासून खूप आवड होती.
1: आता मला तू म्हणालास की छंद म्हणूनच राहिला, पण छंद म्हणून राहिला तरी सुद्धा त्याच्यात मेहनत आलीच ना रे. मेहनत आणि वेळ त्याच्यात घालवणं आलंच, तरी सुद्धा त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन गाणं करावं असं वाटलं. हे आमचं नशीब आहे असं मला वाटतंय, रसिक लोकांचं. काय बाते, तू मग अशी म्हणालास तसं दोन तीन तुझे गुरु चव्हाण, अजून कोणाचा तरी उल्लेख केलास, पण वडील, बाबा आणि गुरु हे कॉम्बिनेशन खेळीमेळीचं आहे का रोज झक्का झक्की?
2: मला तसंच वाटतं की दर गुरु जे असतात, कुठल्याही क्षेत्रातले गुरु असतील, मला असं वाटतं ते पेरेंट्स सारखेच असतात. कारण ते नवीन आपल्याला काहीतरी आपल्यातनंच बनवायला मदत करतात. तर ते एका पेरेंट सारखेच असतात आणि दर पेरेंट गुरु सारखा असतो. तर मला असं वाटतं की दोन्ही एकमेकात असतातच. कुठलाही गुरु पेरेंट सारखा असतो, पेरेंट गुरु सारखा असतो. माझ्या बाबतीत मध्ये दोन्ही माझे एकच आहेत, पण ज्यांचे नसतात गुरु आणि आई वडील एक, त्यांच्यासाठी पण हेच असतं. मला वाटतं की आई वडील गुरु असतात, गुरु पण पेरेंट सारखेच असतात. तर मला वाटतं वेगळं असं काही हे नव्हतं की आता मी गुरु झालोय तर आता मी एक वेगळं कॅरेक्टर मध्ये घुसणार वडील झालो. पण जिकडे वडील म्हणून आणि गुरु म्हणून जिकडे चूक सांगायचे तिकडे चूकही सांगतात, जिकडे हे बरं झालंय हे सांगायचं तेही सांगतात.
1: अरे वा, म्हणजे तुझे बाबा खरंच खूप प्रगल्भ आहेत. कारण आई किंवा जनरली आई जेव्हा टीचर असते तेव्हा ती जास्त रागवते आपल्या मुलावर, कारण मुलाची कपॅसिटी आहे हे माहिती असतं, पण तो आळशीपणा करतोय किंवा त्यातनं हातनं घडत नाही, त्याच्यामुळे तर राग इतका पटकन येतो. तो सांभाळून मुलाला घडवणं म्हणजे ते वडील आणि गुरु हे तू म्हणालास तसं इतकं जवळचं नातं आहे की ते कुंभारासारखं आहे. हा, तो पाठीमागे धपाटे देत असतो, पण हात एक मायेचा हात कायम असतो. आणि याची जाणीव व्हायला मात्र त्या समोरच्या मुलाला विद्यार्थ्याला उशीर नाही होता कामा. ती तू हे आत्ता बोलतोयस हे खरंच खूप खूप चांगलं लक्षण आहे. एखादा चांगला विद्यार्थी जे तू घडतोयस हे खरंच खूप चांगलं आहे.
2: थँक्यू, थँक्यू.
1: काय बात आहे. आता हे पुढचं वाक्य जरा कठीण आहे. प्रखर बुद्धिमत्ता लाभलेले आणि राघवेंद्र स्वामींचा आशीर्वाद सतत पाठीशी असणाऱ्या तुझ्या भारतरत्न आजोबांनी ध्येय प्राप्तीसाठी गुरुसेवा करून अपार कष्ट आणि अफाट मेहनत केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यासारखा इतका या समहा एवढ्यात होणार नाही, जसं बालगंधर्वांच्या बाबतीत म्हणतात तसं भीमसेन जोशी परत होणे नाही. अशा आजोबांचा वारसा पुढे चालवताना नातू म्हणून अपेक्षांचं खूप ओझ वाटतं का?
2: मी तुम्हाला म्हणलं तसं मी जेव्हा गायला सुरुवात केली तेव्हा मी इतका लहान होतो की मला सुरुवात करताना ते अपेक्षा आणि जबाबदारी ह्याचा विचार करण्याचंच माझं हे नव्हतं काही. पण आणि मग त्याच्यानंतर ते स्टेज म्हणजे अशी एक जागा असते जिकडे आवडीची गोष्ट करायला मिळते, म्हणजे गाणं गायला मिळतं आणि वरनं लोक लाड पण करतात, कौतुक पण करतात. आणि मग एका पॉइंट नंतर जसं म्हणतात उपजीविकेसाठी पण ते केलं जाऊ शकतं.
1: हो,
2: तर इतकी सगळी आवडीची गोष्ट असल्यामुळे मला ती लहानपणापासून त्याचं दडपण आलं नाही. आणि मग ते करता करता कधी असं बसून कॉन्शियसली की आता मी गायक होणार आहे असं नव्हतं, ते नॅचरली होत गेलं. तर त्याच्यामुळे हा विचार कर कधी असं बसून कॉन्शियसली की आता मी गायक होणार आहे असं नव्हतं, ते नॅचरली होत गेलं. तर त्याच्यामुळे हा विचार करायला

0: हे खरंच खूप गरजेचं आहे. तुझी इंट्रोडक्शन करून देताना तुला पंडित भीमसेन जोशींचा नातू आज आपल्यापुढे समोर गाणार आहे असं म्हटल्यानंतर एक कृतकृत्य वाटत असणारच आहे, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव होते. त्याचा कार्यक्रमावर परिणाम होत नसावा ना का? होतो थोडासा.
1: मला असं वाटतं त्याचा बॅलन्स असला तर अजून बरं असतं, की अगदी खूप समजा त्याचाच विचार करायला गेलो आपण तर मग गाण्याचा विचार येणार नाही. ते मेंटल स्पेस समजा या गोष्टीने ऑक्युपाय करून टाकली की कसं होणार, तर मग गाण्याचा विचार करता येत नाही. पण अगदीच समजा काही चिंता नसेल तर तेवढ्या डेडिकेशनने गाताही येत नाही किंवा कुठली गोष्ट करता येत नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं तो एक स्वीट बॅलन्स असलेला बरा असतो.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरोखरीच हे ह्याची सांगड घालणं आणि ती पॉझिटिव्हली लोकांपुढे मांडणं आणि जर ऑफकोर्स त्याला रियाजाचा परत सगळा मोठा सपोर्ट आहे, हे सगळं एकत्र घडून आलं की मैफिल चांगली होणारच.
1: हो,
0: वादच नाही. मंडळी, आता आपण विराजच्या आवाजातला एक रेकॉर्डिंग ऐकूया.
2: नक्की. माझे जीवन गाणे
0: नाही, स्वामी समर्थांवरचं.
2: ओके.

0: वाह छान सुंदर. आता एक थोडा परत वेगळा प्रश्न विचारते. आजोबांनीच म्हणून ठेवलं आहे, आधी खवय्या आणि मग गवय्या. तसं तुला बाहेर जाऊन पाणीपुरी, रगडा पॅटीस, पिझ्झा असे चमचमीत प्रकार खायला आवडतात का? का आवाजासाठी खाई खास पथ्य पाळतोस?
1: ॲक्च्युली मला आता असं कळलं की ही जी लिंक आहे ती माझ्या घरातले किंवा माझ्या ओळखीचे लोकही पाहतील. तर समजा ते पाहणार नसते तर मला असं खोटं बोलायला आवडलं असतं. मी फार नियम पाळतो, मी फार याचा विचार करतो खाण्यापिण्याचा, पण ते हसायला लागतील त्याच्यामुळे मी खरं सांगतो तुम्हाला की असं मी तसं काही पाळत नाही.
0: ओके.
1: कारण तशी सवय नाही. आणि मी म्हणलं तसं परत लहानपणापासून सुरू केल्यामुळे तेवढा कॉन्शियस नव्हतो मी. नाहीतर लोक गाणं सुरू करताना अगदी पथ्य पाळून वगैरे. तर गाणं हे फक्त म्हणजे जगण्याचा एक पार्ट आहे असं होतं.
0: हो.
1: तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळं त्याला हे करून मग त्याच्यासाठी काहीतरी खाणं वेगळं करायचं किंवा असं कधी डोक्यात नसल्यामुळे मी असं. आणि मला असं वाटतं ते प्रत्येकाच्या टेंडन्सीवर आहे.
0: हो.
1: की समजा कोणाला कुठल्या गोष्टीची अलर्जी असेल किंवा कुठल्या गोष्टींनी परिणाम होत असेल तर प्रत्येकाचं गळा आणि त्याचं टेंडन्सीज वेगळे असतात.
0: बरोबर.
1: पण शक्यतो मला आतापर्यंत एका कुठल्या स्पेसिफिक गोष्टींनी त्रास झालाय असं नसल्यामुळे सहसा मी खातो सगळं.
0: अरे वा, असं काही ते पण एन्जॉय होतं.
1: हो,
0: क्या बात आहे. कारण बरेचदा आवाज टिकवण्यासाठी मग तुम्ही रियाजाने जर तुमचा आवाज पक्का होतोच मग त्याच्यावर सीझंड होतो तो, मग काहीच तळकट हे म्हणा आईस्क्रीम खाल्लं तर काही फरक व्हायला नाही पाहिजे. लक्ष्मीशंकरांच्या बाबतीत तसंच म्हणायचं की त्यांचा एक तर पुरत टिपेचा आवाज होता आणि परवीन सुलतानांसारखं असं फार अतितारस्व सप्तकात्या गायच्या. पण मैफिलीला सुरुवात करताना आईस्क्रीम खाऊन बसायच्या.
1: हां,
0: म्हणजे हे मला वाटतं आवाज कमावणं आणि परत प्रत्येकाच्या आवाजाची गुणधर्म आणि जात कशी त्याप्रमाणे थोडं पाळायला लागणारच आहे पथ्य. तुला मिळालेल्या काही महत्त्वाच्या पुरस्कारांची माहिती देशील का?
1: आता ऍक्च्युली मी काल कॅनबेराला गेलो किंवा मेलबर्नमध्ये मी आलो त्याच्याही आधी जेव्हा पण लोक भरभरून प्रेम करतात, लोकांना आवडतं, मला असं वाटतं मलाच नाही कुठल्याही कलाकाराला त्याच्यापेक्षा मोठं अवॉर्ड काहीच नसतं.
0: काय बात आहे.
1: लोकांना आवडतं आपलं गाणं, लोक प्रेम करतात. पण मग असं व्हायला लागलं की मग जे थोडंफार त्याचंच एक रिप्रेझेंट करण्यासाठी त्या लोकांचं प्रेम म्हणून काही ज्या संस्था अवॉर्ड्स देतात, तर तसं एक बसवराज राजगुरूंचं एक राष्ट्रीय
0: फार मोठं नाव आहे. परत कर्नाटक सरकारचं आहे का ते?
1: कर्नाटक सरकार. तर ते मला मिळालं होतं आणि लहानपणी मी अगदीच लहान होतो तेव्हा, मला वाटतं एक 12-13 वर्षाचा असेल तेव्हा, भारतरत्न डॉक्टर एम एस सुबलक्ष्मींच्या नावाने मुंबईतला जो षण्मुखानंद हॉल आहे फार प्रसिद्ध, तर ती जी संस्था आहे षण्मुखानंद फाईन आर्ट्स, तर त्यांनी एक फेलोशिप दिली होती.
0: बर.
1: मला म्हणजे 3 वर्षासाठी फेलोशिप होती. त्यातला एका वर्षामध्ये त्यावेळेस नुकतेच झालेले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेही मला ते मिळालं होतं. आणि असे काही पुरस्कार आहेत, पण मी जसं म्हणलो तसं ह्यांच्याही पेक्षा जास्त आपण लोक जेव्हा आशीर्वाद देता, प्रेम करता,
0: ते
1: सगळ्यात जास्त
0: महत्त्वाचं आहे,
1: मोठा पुरस्कार देत असतो.
0: ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. तू इतका गुड बॉय सारखा तू आम्हाला थोडा हेवा वाटतो तुझ्या आई बाबांना.
2: खरंय. त्याला मी आता मध्येच ब्रेक मध्ये विचारलं तुझं वय काय, त्याला 23 सांगितलं आणि मला म्हणजे त्याची जी समज आहे आणि तो ज्या पद्धतीने बोलतोय ना,
0: अगदी बरोबर. आणि मुळात हानी केस बीस विंचरलेले पण आहेत रे, म्हणजे फारच वेगळं आहे. म्हणजे
1: ओरडा खाऊन आलो त्यासाठी कटलेले असतात.
0: हा,
1: तर मला विंचरून दिले गेले.
0: तू म्हणालास की 3 वर्षाची फेलोशिप मिळाली तुला, त्याच्यात तुला गाण्याचे सगळ्या अंगाचा अभ्यास करायला मिळाला, म्हणजे गझल म्हणा, प्रत्येक अंगाचं एक स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं आणि ते शिकण्यासाठी मग तुला फेलोशिप क्लासिकलमध्येच करायला मिळाली का ह्या सगळ्या गोष्टी शिकायला?
1: नाही, एकंदरीतच मला संगीत मला ती संस्था जी आहे ती सगळ्याच मोस्टली क्लासिकल म्युझिक मधल्या लोकांना शास्त्रीय संगीतातल्या लोकांना ते सुद्धा जास्त कर्नाटक शास्त्रीय संगीतातले असं मला वाटतं देतात, पण हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक मधल्याही लोकांना देतात. तर शास्त्रीय संगीताचा एक विद्यार्थी म्हणूनच ती देण्यात आली होती.
0: ओके.
1: आणि पण ती त्याच्यानंतर आता मला प्रत्येक गोष्टीत चा अभ्यास करणं किंवा प्रत्येक जॉनरा एक्सप्लोर करून बघणं जे माझ्याकडनं होऊ शकतं मला आवडतं.
0: बरोबर आहे.
1: तेही मी करायचा प्रयत्न करत असतो.
0: तू गझल मग गझल पण गातोस?
1: गातो म्हणजे तशी खूप नाही गायली, पण आपल्या सोशल मीडियासाठी करून थोडा एफर्ट टाकल्या होत्या.
0: अच्छा.
1: किंवा थोडस पण जितकं मी शिकायचा प्रयत्न करू शकतो तितका करतो.
0: तुझे आवडते गायक कोण?
1: मला आजोबा तर आवडतात नक्कीच. आमच्या घरातले लोक सांगत नाही, पण हे सगळे शास्त्रीय संगीतातले मोठे लोक आहेत.
0: मोठे लोक
1: ते आवडतात. बडे गुलाम अली खान आवडतात.
0: वा.
1: आणि लताजी आवडतात, आशाजी आवडतात, किशोर कुमार आवडतात.
0: वा.
1: आता किशोर कुमार माझे फेवरेट प्लेबॅक सिंगर आहेत. लता मंगेशकर, किशोर कुमार. ऍक्च्युली
0: लताबाई आशाबाई तर चमत्कारच म्हणायला पाहिजे. आणि असं म्हणतात की लताबाई आशाबाई इतक्या उत्तम प्रतीच्या गाणाऱ्या, इतक्या उत्तम तयारीच्या गायिका होत्या. त्या समजा क्लासिकलमध्ये आल्या असत्या तर तेवढंच उत्तम नाव कमावलं असतं. त्यांची गाणी आणि त्यांच्या ताना इतक्या प्रिसिजननी आहे, फार उत्तम आहे. आणि किशोरीताईंच्याबद्दल असं सांगतात की किशोरीताईंनी सुरुवातीच्या काळात त्यांनी एक हिंदी फिल्म गाणं गायलं होतं, कुठसं रे ते दुर्गा रागातलं आहे, गीत गाया पत्थरोने. त्याच्यात त्यांनी मला वाटतं असं पांढरी एक काळी दोन त्यांची पट्टी काळी पासला त्या गायच्या. त्यांनी काय जे गायलं आहे ते त्या आपापल्या क्षेत्रातल्या त्या फार मोठ्या आहेत. जसं आजोबा जसराज आहेत, आपली भूमी इतकी पवित्र आणि थोर मंडळींनी आपल्याला पुनीत करून टाकलेलं आहे.
1: आणि आता अरिजित सिंग पण मला
0: आवडतो. त्याचा क्लासिकल बेस आपल्याला दिसतो दमसास. आता दमसासावर आपण बोलूया. तुझा दिनक्रम कसा आहे रोज घरी असताना? आम्हाला अनेकांना जाणून घ्यायला आवडेल की तुझा रियाजाचं स्वरूप कसं असतं. आणि मुख्य म्हणजे दोन गोष्टी, रियाज करताना दमसास कसा वाढवायचा, तू त्याला प्राणायाम करतोस का रनिंग करतोस, आणि ताना. आवाज फिरता फिरताची वेळ एक टेक्निक आहे, तर तू आधी सांग आणि जमलं तर थोडीशी आम्हाला वानगी दाखल, एखादं गाऊन दाखवलंस की हे करतो मी, रिपीटेडली करतो वगैरे असं काहीतरी.
1: दमसास वाढवण्यासाठी असा वेगळा रियाज म्हणजे तेच एफर्ट न घेता कुठली तरी गोष्ट एखादी ताण समजा घेतोय तर आपली हवा जास्तीत जास्त कशी आपल्या आत टिकू शकेल.
0: मग डायफ्राम चांगलं काम करण्यासाठी एक ताट बसणं तर आलं.
1: पण म्हणजे हवा कशी म्हणजे कंट्रोल्ड मॅनरमध्ये आपण एक्झर्ट करू शकतो आणि त्याचा एक त्या कंट्रोलचा एक रियाज असतो. आणि ते सुद्धा अगदी म्हणजे एफर्ट देऊन करण्यात काही अर्थ नाही, सहजपणे ते हळूहळू म्हणजे आज 10 सेकंद झालं, उद्या समजा 11 सेकंदाची एक ताण आली, 12 सेकंद हळूहळू ते करण्याची गोष्ट असते. पण त्याच्याबरोबर तुम्ही म्हणालात तसं व्यायाम करणं,
0: प्राणायाम करतोस का?
1: प्राणायाम नाही करत, पण जे स्पोर्ट्स खेळले जातात आता मला दमसास वाढवण्यासाठी मी हा एक्सरसाइज करतो असं नसेल, तरी इन जनरलच स्विमिंग करणं किंवा काय फुटबॉल खेळणं जे काय असतं त्यांनी नॅचरलीच आपलं तसं
0: लंग कपॅसिटी
1: वाढते आणि तसं होतं. पण रियाज करताना असंच की कॉन्शियसली जितका श्वास आपण आत ठेवू शकू तितका आपल्या एका कंट्रोल्ड वे मध्ये तो बाहेर टाकत गाणं ह्याचा रियाज करणं हे असतं. पण जास्त करून तेच म्हणजे फुटबॉल खेळणं, स्विमिंग करणं, लंग कपॅसिटी तशी जशी नॅचरली वाढू शकेल त्याच्यावर काम करणं हे एक मेन. आणि बाकी दिनक्रम तुम्ही म्हणलात तर सकाळी उठल्यावर खर्ज
0: सकाळी का पहाटे?
1: आता पहाटे, आता सकाळी ऍक्च्युली.
0: नाही आता ठीक आहे, आता टूरवर आला आहेस म्हणून, पण जनरली?
1: जनरली पहाटे पण मी केलेलं आहे, पण सकाळी उठल्यावर प्रत्येकाचा आवाज घोगरा असतो.
0: हो,
1: तर मला असं वाटतं की जेव्हा पण आपण उठतो तेव्हाही आपण जस्ट उठल्यावर एक मंत्र सप्तकातला रियाज करणं, त्याच्याने एक ती आवाजाला एक कोलवा येण्याची डेव्हलपमेंट होऊ शकते. खरं तर म्हणजे अगदी टेक्निकलीच बोलायला गेलं तर खरं जे करावा का नाही ह्याच्यावर पण
0: विवाद आहेत लोकांचे, बरोबर आहे.
1: म्हणजे आता पंडित कुमार गंधर्व होते, त्यांचा आवाजच फार वरच्या
0: पांढरीचार मध्ये गायचे रे ते.
1: हो हो.
0: किंवा दीनानाथ मंगेशकर.
1: हो
0: हो, बरोबर.
1: आजोबा पण माझे पांढरीचार मध्ये गायचे.
0: अच्छा.
1: पण तेच त्यांचं असं म्हणणं होतं की तिकडे खड्डे खणायला मी कशाला जाऊ, माझ्या बाबांनी मला सांगितलंय. पण माझे आजोबा फार खर्ज लावण्यात बिलीव्ह करायचे,
0: बरोबर.
1: खर्ज करणं, मग त्याच्यानंतर पलटे जे असतील,
0: बरोबर.
1: फक्त स्थिर सुरांचा रियाज करणं.
0: कितीची?
1: स्थिर सूर.
0: स्थिर सूर, तर
1: एक साला
0: विब्राटो वगैरे
1: नाही, किंवा फक्त एकच सूर घेऊन बसलो.
0: ओके.
1: आणि त्याचा रियाज केला,
0: सा
1: तसा 15 मिनिटं, अर्धा तास, फक्त सा लावायचा,
0: बरोबर आहे.
1: आणि मग हे सगळे व्होकल एक्सरसाइजेस हे एकीकडे, आणि मग त्याच्यानंतर माझ्या बाबांबरोबर किंवा जे पण आपले गुरु असतील त्यांच्या बरोबर बसून गाण्याचा रियाज करणं. त्यात सुद्धा गाणं म्हणजे काय की बंदिशी रिवाइज करतोय, वेगळ्या का वेगळा राग शिकतोय का, ख्याल गायन म्हणजेच ख्याल या शब्दाचाच अर्थ इमॅजिनेशन असतो, तर वेगळ्या आयडियाज एक्सप्लोअर करतोय,
0: बरोबर आहे.
1: उपज अंगाचा रियाज करतोय,
0: बरोबर.
1: का सरगमीचा रियाज, हे पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत,
0: बरोबर.
1: तर ते वेगळं एक हे करून गुरु बरोबर बसून गाणं हे एक वेगळं
0: वेगळं असे,
1: नुसतं गाणं म्हणणं हे वेगळं,
0: बरोबर आहे. बरोबर.
1: व्होकल एक्सरसाइजेस करणं हे वेगळं,
0: बरोबर.
1: करणं
0: दोन प्रकारचे म्हणजे याच्यात प्रॅक्टिसेस असू शकतात, की जे येतंय त्याचं पॉलिश करत राहणं, आणि जे येत नाहीये त्याच्यावर काम करून ते आपल्याला साध्य कसं होईल, किंवा असं करत राहणं. क्या बात आहे, एकदम छान. तू ताण कशी घ्यायची? आता आपल्याला पण थोडासा वेळ कमी आहे, तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळते. आजकाल तरुण पिढी सकट सगळे वयोगटातली मंडळी सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहेत, तू त्याचा वापर करून बॅलन्स कसा राखतोस? आता थोडंसं थोडक्यात सांग.
1: सोशल मीडिया सगळेच बघतात आता, ते एक असं एक पॅरलल जग झालेलं आहे जिकडे लोक असतात, म्हणजे हे जग आणि सोशल मीडियाचं जग असं. तर ते विजिबिलिटी मिळण्यासाठी प्रत्येक म्हणजे क्षेत्रात चांगलंच आहे, म्हणजे सिनेमा असो किंवा कुठलंही गाणं असो, गाण्याच्या क्षेत्रात असो, कारण त्याच्याने लोकांपर्यंत पोचता येतं,
0: बरोबर.
1: तर समजा मी कुठलेही गायक घरी रियाज करतायत, मेहनत करतायत, तर त्यांना एक चांगला अव्हेन्यू तो मिळाला आहे की मी दाखवू शकेन की मी काय करू शकतो,
0: बरोबर.
1: आधीच्या काळात जसं असं असेल, म्हणजे माझ्या जन्माच्या आधी किंवा जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा मी गाणं गातो म्हणजे काय करायचं हेच माहिती नसेल लोकांना,
0: बरोबर.
1: म्हणजे मी गोष्ट ऐकली की आपण सर्वांनी पु ल देशपांडेंचा रावसाहेब ऐकलंय,
0: हो.
1: तर असं मी ऐकलंय, मला सांगितलं जातं की अगदीच माझ्या आजोबांच्या सुरुवातीच्या काळात ते बेळगावला गेले होते, त्यांचं जे आपल्या कोणी रावसाहेबांचं ऐकलं असेल
0: किंवा,
1: तर त्यांचं जे रिट्स थिएटर होतं तिकडे ते करायचे, तर इकडे कोणी गाण्याचे आयोजक आहेत का म्हणून ते त्या रावसाहेबांकडे गेले म्हणे, आणि ठीक आहे तुम्ही गाणं गाऊन दाखवा असं ते रावसाहेब आजोबांना म्हणाले, अगदीच त्यांच्या सुरुवातीच्या काळात. आणि मग त्यांनी 6 तास 6-7 तास गाणं गायलं तिकडे, आणि मग ते म्हणले अच्छा आपण आता तुमचा कार्यक्रम करू. आणि तो कार्यक्रम पण कुठले 50 लोकांच्या समोर 70 जे पण असेल, तर असं त्या काळात होतं, असं करून त्यांनी भारतभर नाव केलं. पण आता तुम्ही म्हणता तसं सोशल मीडियाच्या मुळे एक मी माझ्या रियाजाचं किंवा काहीतरी गाताना टाकलं आणि ते जर चांगलं असेल तर ते लोकांपर्यंत पसरू चांगल्या रीतीने शकतं,
0: त्याचा
1: तसंच चांगल्या रीतीने समजा वापर करता आला तर मला असं वाटतं तो नक्की सगळ्यांनी.
0: पण तू रील करतोस ते आम्ही बघतो असं धरून चाल, पण मग बाकीच्यांचं रील तू बघतोस का? म्हणजे मग त्याच्यात जास्त वेळ जातो का अनवधानाने?
1: जात असेल तर मी प्रयत्न करतो कर्व करायचा ते, कारण ते करायलाच पाहिजे, नाही तर ते ज्याला डूम स्क्रोलिंग म्हणतात ते.
0: हा आणि बरोबर आहे की जगात आजूबाजूला काय चाललंय ह्याचंही भान आत्ताच्या तुमच्या तरुण मंडळींना राखणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. अजून एक डिजिटल माध्यमावरच एक प्रश्न आहे. डिजिटल माध्यम किंवा ए आय याचा तू संगीतात उपयोग करतोस का?
1: मी इंस्टाग्रामच्या रील्ससाठी एक आत्ता सिरीज केली आहे इमॅजिन म्युझिकली म्हणून.
0: बर.
1: तर वेगवेगळ्या रागांना मी कसं पाहतो त्याच्या त्याच्या अराउंडच्या गोष्टी मी कशा इमॅजिन करतो आणि मग मला तो राग कसा दिसतो अशी त्याच्या भोवतीची गोष्ट मी सांगतो, नरेट करतो.
0: ओके.
1: आणि मग त्या रागाची एक झलक दाखवतो.
0: ओके.
1: तर ती जी गोष्ट मी सांगतो ती अगदीच मी माझी काल्पनिक एक गोष्ट असेल तर राग डोक्यात आल्यावर कुठली गोष्ट मला डोक्यात येते असं ती एक सिरीज आहे. तर ती गोष्ट दाखवण्यासाठी मी ए आय व्हिज्युअल्स वापरते.
0: ओके.
1: आणि ती बऱ्यापैकी शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या लोकांमध्ये ती त्यांना आवडली
0: ती कल्पना रुजली.
1: तर ए आय चा वापर म्हणजे इतपुरता एवढा मी केला
0: आहे. अजून असं सिरीज करायचं डोक्यात आहे का?
1: सिरीज मी केली ऍक्च्युली.
0: ओके.
1: आणि मी म्हणलो तसं मी रिलीज केले लोकांना काही सुद्धा
0: ते पायल या त्याच्यात पुर्यादनाशी त्याच्यात
1: नाही ते
0: बियॉन्ड बंदिश.
1: बियॉन्ड बंदिश.
0: ओके ओके ओके. हा ओके. मी थोडाफार या सगळ्याचा अभ्यास केला थोडासा. विराज, ऑस्ट्रेलियातल्या तुझ्या उरलेल्या सर्व कार्यक्रमांना ऑल द बेस्ट.
1: थँक्यू सो मच.
0: आणि तुझ्या भविष्यात उदंड यश लाभू दे अशी आमच्या सर्वांच्याकडनं सदिच्छा व्यक्त करून ही मुलाखत संपवते. धन्यवाद.
1: आपण सर्वांनी एवढं माझं कौतुक केलं, मला बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद. सर्व सिडनीतले जे ऐकणारे लोक आहेत असंच मला आपल्यासमोर सारखं येऊन गाणं गायची संधी मिळू दे अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.
0: क्या बात. थँक्यू.
2: आत्ता तू तुझ्या इंस्टाग्रामबद्दल सांगितलंस, मी लगेच सर्च केलंय. तर मी श्रोत्यांना सांगते की विराज जोशी अंडरस्कोर म्युझिक हे तुझं हँडल आहे ना? ओके. विराज, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि ऐकून. आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आकाशवाणी सिडनीच्या सर्व श्रोत्यांकडून खूप खूप शुभेच्छा. मेधाताई, तुम्ही आज अतिशय सुंदर मुलाखत घेतलेली आहे, तुमचे पण धन्यवाद.
0: थँक्यू.
2: तर आपण आता या मुलाखतीचा शेवट विराजच्याच एका गाण्याने करूयात.
0: येस.

0: नमस्कार, मी मीनल पंडित आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांसाठी सादर करत आहे आजची सिडनी डायरी. ह्यामध्ये आपण ऐकणार आहोत काही स्थानिक घडामोडींविषयी आणि आजच्या दिवसाबद्दल काही विशेष माहिती. दिनांक 2 ऑगस्ट 2026 आकाशवाणी सिडनीची वार्षिक सर्वसाधारण सभा बरवूड येथील स्टुडिओमध्ये पार पडली. ह्या सभेत 2026-27 करता नवीन कार्यकारी समितीची निवड करण्यात आली. ह्या वर्षीच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत सुरुची फडके अध्यक्ष, अतुल वागळे सचिव, चित्रा शेंडे कोषाध्यक्ष आणि सोहम वागळे, पंकज शिंदे, मीनल पंडित आणि अपर्णा ढोक बक्षी सदस्य. 23 ऑगस्टच्या कार्यक्रमात नवीन कार्यकारी समिती श्रोत्यांशी संवाद साधण्यास उत्सुक आहे. वाचनाचं महत्व सांगणारी वाचाल तर वाचाल ही म्हण आपण सर्वांनी ऐकलीच असेल. आपल्या सर्वांच्या वाचन प्रवासात असं एखादं पुस्तक किंवा अशी काही पुस्तकं येतात जी आपल्याला घडवतात, आपल्याला खूप आवडतात किंवा आपल्यावर कायमस्वरूपी एक छाप सोडतात. अशा तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांबद्दल बोलण्यासाठी आकाशवाणी सिडनी घेऊन येत आहे वाचन व्रती ही मालिका. दर महिन्याच्या 4th रविवारी होणाऱ्या ह्या कार्यक्रमात तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाची माहिती तुम्ही आपल्या श्रोत्यांना देऊ शकता. त्या पुस्तकाचे लेखक, ते पुस्तक तुम्हाला का आवडतं हे तर आपण ऐकूच आणि पुस्तकातील काही उतार्यांचे वाचन सुद्धा त्यात समाविष्ट करू. ह्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आम्ही आकाशवाणीच्या युवा श्रोत्यांना खास आवाहन करत आहोत. तुम्ही ह्या कार्यक्रमात इंग्रजी पुस्तकांचीही माहिती देऊ शकता. वाचन व्रती ह्या मालिकेत तुम्हाला सादर करायचं असेल तर आकाशवाणी सिडनीच्या फेसबुक पानावर किंवा कार्यकारिणीच्या सदस्यांशी संपर्क करावा. आकाशवाणी सिडनीकडून सर्व श्रोत्यांसाठी एक विशेष निवेदन. आपल्याला ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्याकडून सेन्सस अर्थात जनगणना ऑनलाईन भरण्यासाठी विचारणा आली असेल. ती पूर्ण करण्याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आहेच. यात आपल्या भारतीय समुदाय आणि आपली भाषा या दृष्टीने 3 ठिकाणी आपण योग्य माहिती दिल्यास आपली भाषा आणि भारतीय वंश याची नोंद ऑस्ट्रेलियन सरकारकडे होईल आणि भविष्यात ही नोंद घेऊन काही सवलती किंवा मदत मिळू शकेल. प्रश्न आहेत, डज मिस्टर और मिसिस यूज अ लँग्वेज अदर दॅन इंग्लिश ॲट होम? आपण येथे मराठी भाषेचा उल्लेख करू शकता. व्हॉट इज मिस्टर और मिसिस इज ॲन्सेस्ट्री? आपण येथे भारतीय असं म्हणू शकता. व्हॉट इज मिस्टर और मिसेस रिलिजन? आपण येथे हिंदू किंवा असेल त्या धर्माचा उल्लेख करू शकता. मराठी भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सर्व मराठी बोलणाऱ्या मंडळींना जोडणे हा आकाशवाणी सिडनीचा प्रमुख उद्देश आहे. आपण मराठी भाषा बोलतो हे सरकार दरबारी रुजू होण्यासाठी हे नक्की करूया. आज सिटी टू सर्व ही सिडनीची लाडकी फनरन सुरू आहे, त्यामुळे आज सिडनी शहर, ईस्टर्न सबर्ब्स आणि बॉन्डाय बीच येथील काही रस्ते दुपारपर्यंत बंद असतील. ह्या भागातील क्लिअरवेज, पार्किंग, कुठले रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत ह्याची माहिती सिटी टू सर्व आणि ट्रान्सपोर्ट NSW संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. पुढच्या महिन्यात भारतात खेळण्यासाठी जाणाऱ्या 16 जणांच्या U19 ऑस्ट्रेलियन चमूत भारतीय वंशाच्या 16 वर्षीय नील पटेल ह्याची निवड झाली आहे. नील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स क्रिकेट क्लब तर्फे खेळतो. तो सलामीवीराची भूमिका उत्तम बजावतो आणि ऑफस्पिन गोलंदाजीही करतो. फलंदाजी करताना दाखवलेली सातत्यपूर्ण कामगिरी आणि परिपक्वता यांच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियन ज्युनियर क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्सने भारतातील बेंगळुरू येथे आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस सुरू केला आहे. 31 जुलै 2026 या कॅम्पसचं उद्घाटन झालं आणि उद्यापासून इथे अभ्यासक्रम सुरू होईल. सध्या बिझनेस, कम्प्युटर सायन्स, डाटा सायन्स अँड डिसिजन्स या विषयांचे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रॅम्स आणि सायबर सिक्युरिटीचा 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम हे अभ्यासक्रम तिथे उपलब्ध आहेत. आता ऐकूया 9 ऑगस्ट या दिवसाबद्दलची काही विशेष माहिती. जागतिक आदिवासी दिन दरवर्षी 9 ऑगस्टला साजरा केला जातो. ह्या दिवसाचा उद्देश जगभरातील आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या संस्कृतीचे जतन आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा आहे. 1994 संयुक्त राष्ट्र महासभेने 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला. 9 ऑगस्ट हा भारतात क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑगस्ट 1942 महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन सुरू झाले. 8 ऑगस्ट 1942 मुंबईतील गवालिया टँक म्हणजे आत्ताचे ऑगस्ट क्रांती मैदान येथे झालेल्या अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाचा ठराव मंजूर करण्यात आला. गांधीजींनी करा किंवा मरा हा ऐतिहासिक संदेश दिला. 9 ऑगस्ट 1942 पहाटे ब्रिटिश सरकारने गांधीजींसह अनेक प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांना अटक केली. नेत्यांना अटक झाल्यानंतरही देशभरात जनतेने आंदोलन सुरू ठेवले. 9 ऑगस्ट 1945 दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात अमेरिकेने जपानमधील नागासाकी शहरावर फॅट मॅन नावाचा अणुबॉम्ब टाकला. स्फोटात 10,000 लोकांचा तत्काळ मृत्यू झाला, तर पुढील काही महिने आणि वर्षे किरणोत्सर्गामुळे आणखी अनेक लोकांचा मृत्यू झाला. ह्या घटनेनंतर 15 ऑगस्ट 1945 जपानने शरणागती जाहीर केली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू झाली. 6 ऑगस्ट 1945 हिरोशिमा शहरावर लिटिल बॉय हा पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. नागासाकीवरील फॅट मॅन हा युद्धात वापरला गेलेला दुसरा आणि आजपर्यंतचा शेवटचा अणुबॉम्ब मानला जातो. 9 ऑगस्ट हा सिंगापूरचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. 9 ऑगस्ट 1965 सिंगापूर मलेशियापासून स्वतंत्र होऊन एक वेगळं सार्वभौम राष्ट्र बनले. ह्या माहितीबरोबरच मी आजची सिडनी डायरी इथे समाप्त करते आणि आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.
1: मिनल, सिडनी डायरीसाठी तुझे खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, कार्यक्रमात आपले पुन्हा स्वागत. आपला आजचा दुसरा कार्यक्रम आहे भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम यांच्यामधील परस्पर संबंध आणि त्यांचा समन्वय साधून आपली आध्यात्मिक प्रगती या विषयावर विकास वैद्य दादांशी. मागच्या भागातील गप्पा आपण पुढे चालू ठेवूयात. गप्पा मारल्या आहेत योगिता कुलकर्णी यांनी.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या या सत्रात मी योगिता कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या बरोबर आहेत विकास वैद्य दादा. दादा व्यवसायाने आयटी उद्योजक आहेत, पण मनाने मात्र भगवद्गीतेचे व विष्णू सहस्रनामाचे अभ्यासक आहेत. गेल्या रविवारी म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी आपण भगवद्गीता व विष्णू सहस्रनाम या दोन दिव्य रचनांचा परस्पर संबंध व या दोन्हीचा समन्वय साधून आपण आपले आयुष्य कसे सार्थकी लावू शकतो याबद्दल जाणून घेत होतो. तर दादा, माझ्या त्याच प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. गीतेत असलेली काही नावं विष्णू सहस्रनाम मध्ये पण आली आहेत, तर त्यांची उदाहरणं देऊन थोडे त्यांच्या परस्पर संबंधाबद्दल आम्हाला सांगता का?
1: हो, जरूर. भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम हे दोन्ही जसं ग्रंथ म्हटलं आधी मी, महाभारताचे भाग आहेत. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वरूपाचं वर्णन करतात आणि विष्णू सहस्रनामात भीष्माचार्य त्याच श्रीकृष्ण विष्णूंची 1000 नावं सांगतात. त्यामुळे विष्णू सहस्रनामातली अनेक नावं गीतेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आढळतात आपल्याला. खरं तर विष्णू सहस्रनाम म्हणजे गीतेचंच नामरूप भाष्य आहे असं म्हणतात, तर अतिशयोक्तीने होणार. एक नाव आहे विश्वम. विष्णू सहस्रनाममधला पहिला श्लोक आहे, विश्वम विश्वकारो भूत भव प्रभु. तर विश्व म्हणजे संपूर्ण विश्व ज्यांचं स्वरूप आहे असे भगवान विष्णू. गीतेमध्ये संदर्भ असा आहे, 9व्या श्लोक आहे, मया तदमिदम सर्व जगद अव्यक्त मूर्तेना. माझ्या अव्यक्त स्वरूपाने मी संपूर्ण जग व्यापलेलं आहे. म्हणजे तेच झालं विश्वम. 11व्या विश्वरूपाचं दर्शन आहे, तर अर्जुनाला श्रीकृष्ण संपूर्ण विश्व आपल्या स्वरूपात दाखवतात, म्हणजे विश्वम हेच नाव झालं. त्यामुळे विश्वम हे नाव गीतेच्या 11व्या सारच आहे. दुसरं एक नाव आहे विष्णू, सर्व व्यापक. विष्णू हे सर्वत्र व्याप्त असणारे. गीतेत संदर्भ 10व्या श्लोक आहे, विष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. माझ्या एकांशाने मी संपूर्ण विश्व धारण करू नये. आता हे विष्णू तत्वच वर्ण झालं ना, विष्णू तत्वच आहे. मग एक नाव आहे भूत भव्य भवत प्रभू. विष्णूंचं नाव आहे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांचे स्वामी. गीतेमध्ये श्लोक आहे अक्षय हा कालोस्मी, किंवा गीतेमध्ये 11व्या श्लोक आहे कालोस्मी लोक अक्षयकृत. म्हणजे स्वतः कृष्ण भगवान हे कालस्वरूप असल्याचं सांगतात. म्हणजे ते झालं भूत भव्य भवत प्रभू, काळाचे स्वामी. भूतकृत नावाचं नाव आहे, भूतकृत भगवान विष्णूचं नाव आहे की सर्व प्राण्यांचे निर्माता. 14व्या भगवान ते सांगतात, अहम बीज प्रद पिता. सर्व जीवांचा बीज प्रदाता पिता मीच आहे. म्हणजे भूतकृत तेच झाले. भूतभृत विष्णू सहस्रनामाचं नाव आहे विष्णूंचं, की सर्वांचं पालन करणारे. 9व्या तसं म्हणतात कृष्ण भगवान, गतीर भरता प्रभू साक्षी. मी सर्वांचं भरता म्हणजे पालन करत आहे, म्हणजे भूतभृत झाले. भूतात्मा सर्वांच्या हृदयात निवास करणारा, हृदयातला आत्मा म्हणजे भूतात्मा, हे विष्णूंचं नाव आहे. 10व्या कृष्ण भगवान ते सांगतात, अहमात्मा गुडाकेश सर्व भूताशय स्थित. अर्जुना मी सर्व प्राण्यांच्या हृदयातला आत्मा आहे. म्हणजे ते जल भूतात्मा. सर्वस्य अहम विसन्निविष्टो असं म्हटलो की म्हणजे भूतात्मा झाले. परमात्मा हे एक नाव आहे विष्णूंचं. 13व्या आपण श्लोक वाचतो, उपद्रष्टा हनुमंताच भरता भोक्ता महेश्वर परमात्मे तिच्या पिकतो देहेस्मिन पुरुष परः. म्हणजे परमात्मा हे विष्णू सहस्रनाममध्ये प्रत्यक्ष नामाचं समर्थन आहे. परमात्माच नाव आले गीतेमध्ये. नंतर नाव आहे पुरुष. 15व्या कृष्ण म्हणतात, द्वाविमो पुरुष लोके क्षरष्टाक्षर वच आणि उत्तम पुरुष संज्ञा परमात्मे तुदार्थ. पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्ण, तेच नाव विष्णू सहस्रनाममध्ये पुरुषोत्तम पुरुष. असे पुरुष नाव पण आहे गीतेमध्ये आणि पुरुष नाव भगवान विष्णूंचं पण आहे. जसं पुरुषोत्तम गीतेमधलं विष्णू सहस्रनाममध्ये भगवंतांचं अत्यंत प्रसिद्ध नाव आहे पुरुषोत्तम, म्हणजे भगवान विष्णू. आणि 15व्या भगवान श्रीकृष्ण तेच सांगतात, यस्मात क्षमदितो अहम अक्षरादबीजोत्तम अतो स्मृती वेदेच्या प्रत पुरुषोत्तम. तर हे नाव पुरुषोत्तम गीतेत प्रत्यक्ष आलेलंच आहे. विष्णूचं एक नाव आहे साक्षी. आणि 13व्या उपद्रष्टा हनुमंताच्या, उपद्रष्टा म्हणजे साक्षी. भगवान आपल्या प्रत्येक कृतीचे साक्षी असतात गीतेत, ते सांगतात. आणि विष्णू सहस्रनाममध्ये त्यांचं नाव आहे साक्षी. विष्णूचं एक नाव आहे वासुदेव. आणि 7व्या आपण श्लोक असतो, वासुदेव सर्वमिती. म्हणजे विष्णू सहस्रनाममधले जे नाव आहे वासुदेव हे गीतेत तसे तसं आलेलं आहे. ज्ञानप्राप्तीनंतर ज्ञानीपुरुष म्हणतो, वासुदेव सर्व काही आहे, एक नाव आहे अच्युत. गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुन कृष्णांना अच्युत नावाने संबोधतो. सेनयोर भयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. तर अच्युत हे विष्णू सदांमधलं महत्वाचं नाव आहे, जे गीतेत तसं तसं आलेलं आहे. अच्युत अर्थ आहे कधीही आपल्या स्वरूपापासून न ढळणारे. केशव हे नाव आहे, केशव भगवान विष्णूचं विष्णू सत्रामध्ये आहे, हे गीतेत अनेक वेळा आलेलं आहे. विपरीतानी पश्चामी केशव, अर्जुन म्हणतो पहिल्या अध्यायात. केशूचा अर्थ आहे केशी असुराचा वध करणारे, किंवा केशूचा दुसरा अर्थ आहे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अधिपती. नंतर माधव एक नाव आहे गीतेमध्ये. अर्जुनाने अनेक वेळा कृष्णांना माधव असं संबोधलंय. माधव म्हणजे लक्ष्मीपती, हे विष्णूचं नाव आहे. मधुर ज्ञान देणारे माधव. एक नाव आहे गोविंद. दुसरे अध्याय श्लोक आहे नयो छीत गोविंदम उक्त्वा तुष्टिं बभूव. गोविंद म्हणजे भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण. हे नाव तसं तसं आलेलं आहे. गोविंदाचा शब्दशः अर्थ आहे इंद्रियांना योग्य मार्गावर नेणारे किंवा पृथ्वीचं रक्षण करणारे. ते हे नाव तसं तसे आलेलं गीतेमध्ये. ऋषिकेश हे विष्णूंचं नाव आहे. पहिल्या अध्यात हे श्लोक हे नाव अनेक वेळा आलेलं आहे. हे मुक्त ऋषिकेश गुडाकेशन भारत. ऋषिकेशचा अर्थ आहे ऋषिक ईश. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे स्वामी, इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश. तर गीतेचा संपूर्ण उपदेश ऋषिकेशांनीच म्हणजे इंद्रियांचे स्वामी भगवान विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणा त्यांनी दिलेला आहे. नंतर नाव आहे योगेश्वर. हे नाव विष्णुस्तमध्ये योगी नावाने आलेलं आहे. योग विधान नेता, विधा म्हणजे जाणणं, योगात योग जे जाणतात त्यांचे नेता, त्यांचे मुख्य, आणि योगेश त्यांचे ईश ही नावं आलेली विष्णुस्तमध्ये. योगी, योग विधान नेता आणि योगेश. आणि 18 शेवटला श्लोक आपण म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा. योगेश्वर हा गीतेचा शेवटला श्लोक आहे. तिथे योगेश्वर म्हणजे तेच भगवान विष्णू, जे विष्णू सदांमध्ये आपण त्यांना योगी, योगविधान नेता किंवा योगेश असं म्हणतो, तेच गीतेत या नावाने आहेत. ईश्वर हे नाव आहे. 18 श्लोक आहे की ईश्वर स्वर भूताना हृदेश अर्जुन तिष्ठती. ईश्वर विष्णूंचंच नाव आहे. तर विष्णू सदांमधले ईश्वर, महेश्वर, प्रभू ही सगळी गीतेत आलेली नाव आहेत. प्रभू, प्रभू हे नाव आहे. 9 श्लोक आहे गतिर्भर्ता प्रभू साक्षी. ते प्रभू ना विष्णू सदांमध्ये वारंवार येतात. त्यामुळे असं म्हणता येईल आपल्याला की भगवद्गीता हे विष्णू सहस्रनामाचं तत्वज्ञान आहे. आणि विष्णू सहस्रनाम हे भगवद्गीतेचं नाममय भक्तिरय भक्तिमय असं स्वरूप आहे. त्यामुळे दोन्हींचा एकत्रित अभ्यास केला तर ज्ञान, भक्ती आणि आत्मानुभूती यांचा अद्वितीय संगम साधता येतो.
0: इतकं जर साम्य आहे दोन्हीमध्ये तर युद्ध सुरू होण्यापूर्वी गीता आणि विष्णू सहस्रनाम एकत्र का सांगितलं गेलं नाही?
1: हे बरोबर आहे. आता महाभारतातला घटनाक्रम आपण पाहिला, भगवद्गीता आणि विश्वस्तनाम हे दोन्ही एकाच महाकाव्यात आहेत, पण ते वेगवेगळ्या प्रसंगी सांगितले गेलेत आणि ते वेगवेगळ्या उद्देशांसाठी सांगितले गेलेत. भगवद्गीता युद्ध सुरू होण्यापूर्वी सांगितली गेली कारण अर्जुनाला कर्तव्य पालनासाठी उभं राहणं आवश्यक होतं. विष्णुस्तनाम युद्धानंतर सांगितलं गेलं कारण युधिष्ठिरांना युद्धानंतरच्या वैराग्य, अपराध भाव आणि धर्मसंकटातून काढणं आवश्यक होतं. म्हणजे गीता मी काय करावं या अर्जुनाचा प्रश्नाचं उत्तर देते आणि विष्णू सहस्रनाम माझ्या अंतःकरणाला आता शांती कशी मिळेल या युधिष्ठिरांच्या प्रश्नाचं उत्तर देतं. कुरुक्षेत्रावरती अर्जुनाचं संकट काय होतं? त्याला प्रश्न पडला होता की स्वकीयांना मारून राज्य मिळवायचं तरी कशासाठी. त्याच्यातून ते गांडीव धनुष्य निसटलं, युद्ध सोडायला तयार झाला. त्यावेळी जर का श्रीकृष्णांनी विष्णू सहस्रनाम सांगितलं असतं तर अर्जुनाची समस्या सुटली असती का? बहुधा नाही. पण अर्जुनाला त्या क्षणी काय हवं होतं? त्याला पाहिजे होतं धर्माचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, कर्तव्याची जाणीव आणि निर्णय क्षमता. म्हणून कृष्णाने त्यावेळी त्याला गीता सांगितली. कारण गीतेचा मुख्य संदेश काय होता अर्जुनाला? उत्तिष्ठ, उवारा, उठ, युद्ध कर, कर्तव्य पार पाड कर, पार पाड तुझं. तर गीता अर्जुनाला संसारातून पळून जायला सांगत नाही, उलट ती म्हणते कर्म कर पण आसक्ती सोड, आसक्ती नको. त्यामुळे युद्धापूर्वी आवश्यक होता तो ज्ञानयोग आणि कर्मयोग जो कृष्णाने गीतेत सांगितला. युद्धानंतरची परिस्थिती वेगळी होती. युधिष्ठिरांचा विषाद होता, युद्ध संपलं होतं, कौरवांचा नाश झाला होता, भीष्म, द्रोण, कर्ण, अभिमन्यू लाखो सैनिक मृत झाले होते. युधिष्ठिरांच्या मनात विचार आला होता की या सर्वांच्या मृत्यूला मी जबाबदार आहे. ते राज्य स्वीकारायला तयार नव्हते. त्यांच्या मनात प्रचंड अपराधी भाव होता, गिल्ट मनात निर्माण झालं होतं. त्यामुळे युधिष्ठिरांचं संकट हे अर्जुनाच्या संकटापेक्षा वेगळं होतं.
0: युधिष्ठिराला कुरुक्षेत्र युद्धभूमीवर काय पाहिजे होत?
1: हा आता अर्जुनाला पाहिजे होती कृतीची प्रेरणा हवी होती की मी काय करावं. युधिष्ठिरांना हवी होती अंतःशांती. त्यांना जाणून घ्यायचं होतं की मानसिक शांती कशी प्राप्त करावी एवढं भूघोर युद्ध झाल्यावरती. सर्वोच्च देव कोण आहेत, सर्वोच्च धर्म कोणता आहे, कोणाचं स्मरण करावं. म्हणून त्यांनी भीष्मांना जे प्रश्न विचारले त्याची उत्तर भीष्माने दिली विष्णू सहस्त्रनामच्या रूपाने.
0: मग भीष्मांनी गीता पुन्हा का नाही सांगितली?
1: अहो गीता आधी सांगितली गेली होती ना कृष्णाद्वारा. आता समस्या ज्ञानाची नव्हती, ज्ञान प्राप्त होतं. समस्या होती अंतःकरणातल्या ज्या वेदना आहेत त्या कशा शमवायच्या, वैराग्य कसं प्राप्त करायचं, शोक कसा निभवायचा आणि अपराधी भाव जो मनात निर्माण झालाय तो कसा घालवायचा. त्यासाठी भीष्मांनी विष्णुस्थान दिलं. त्यामुळे गीता आणि विष्णुस्थानचा क्रम जो आहे अर्थपूर्ण आहे. पहिले गीता नंतर विष्णुस्थानाम हा क्रम महत्वाचा आहे. सिक्वेन्स म्हणजे असा आहे क्रम त्याचा, पहिले ज्ञान प्राप्त करा आणि गीता वाचा, कर्तव्य कर्म काय हे जाणून घ्या, नंतर भक्ती करा, मन शांती प्राप्त होईल आणि मग तुम्हाला मोक्ष मिळेल. तर हा क्रम फार महत्वाचा आहे. त्यामुळे आधी गीता मग विष्णू सहस्त्रनाम असं सांगितलं गेलं.
0: पण मग श्रीकृष्णांनी स्वतः विष्णू सहस्त्रनाम का सांगितलं नाही?
1: हा यामागे एक सुंदरसा आध्यात्मिक रहस्य आहे. मला वाटत श्रीकृष्ण उपस्थित होते, सहस्त्रनाम सांगण्याचा मान भीष्मांना मिळाला. कारण भीष्म हे धर्मज्ञ होतेच, निष्काम भक्त होते, महाभक्त होते श्रीकृष्णांचे आणि इच्छावर्णी होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटल्या क्षणात दिला जो उपदेश आहे तो विशेष प्रमाण मानला गेला आहे. आता गीता आणि विष्णुधाम एकत्र समजा आले असते तर काय झालं असतं, कल्पना करा. युद्ध सुरू होत आहे, शंख वाद्य, सैन्य सज्ज आहे आणि अशा वेळी जर का 1000 नामांचं स्तोत्र सुरू झालं असतं तर काय झालं असतं. तातडीने सुटलं नसतं तर होतं की युद्ध करावं की नाही. नामस्मरणे त्याला शांत केलं असतं पण निर्णय दिला नसता. गीता निर्णय देते. काही आचार्य एक सुंदर निरीक्षण करतात, ते म्हणतात युद्धापूर्वी भगवान स्वतः बोलले, श्रीकृष्ण भगवानने स्वतः गीता सांगितली आणि युद्धानंतर भगवंतांचा महान भक्त पितामह भीष्म हे बोलले विष्णू सहस्त्रनाम. म्हणजे भगवंतांनी आधी तत्वज्ञान स्वतः सांगितलं गीतेद्वारे आणि नंतर त्यांच्या महान भक्तांनी भगवंतांची स्तुती करून माझे भगवान कसे आहेत हे वर्णन करून सांगितलं. निष्कर्ष असा आहे की भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम हे वेगवेगळे सांगितले गेले कारण त्यांचे उद्देश वेगळे होते. गीता युद्धापूर्वी सांगितली गेली, विष्णू सहस्त्रनाम युद्धानंतर सांगितलं गेलं. वक्ता होते श्रीकृष्ण गीतेचे, इकडे होते वक्ता पितामह भीष्म, इकडे श्रोता होता अर्जुन, तिकडे श्रोता होता युधिष्ठिर राजा. उद्देश गीतेचा होता कर्तव्यनिश्चय, विष्णुसंधा उद्देश होता अंतःशांती. गीतेत मार्ग सांगितले ज्ञान योग कर्मयोग ध्यान योग, विष्णुसंधामध्ये भक्ती आणि नामस्मरण हे दोन मार्ग. गीतेत प्रश्न होता की मी आता काय करू, विष्णुसंधामध्ये प्रश्न होता मला आता शांती कशी मिळेल. म्हणून गीता मनाला धर्मासाठी उभं करतंय आणि विश्वस्तनाम त्या धर्म कर्मानंतर मनाला परमेश्वरात विसावत. एक कर्मासाठी प्रेरणा देत तर दुसरं कर्माचं फळ भगवंतांना अर्पण करून अंतःकरणात शांती निर्माण करत. त्यामुळे दोन्ही गीता आणि विश्वस्तनाम यांचा क्रम हा योगायोग नाहीये तर महाभारताच्या आध्यात्मिक रचनेचा अत्यंत गहन भाग आहे.
0: या गीता आपल्याला समजणारा आध्यात्मिक संदेश देते पण विष्णू सहस्त्रनाम तर केवळ नावं आहेत, त्यातून आपल्याला कोणता संदेश मिळतो?
1: हा महत्वाचा प्रश्न तुमचा. अनेक लोक विचारतात की गीता आपल्याला तत्वज्ञान कर्तव्य भक्ती ज्ञान जीवनाचा मार्ग शिकवते पण विष्णू सहस्त्रनाम तर फक्त नावच नाव आहे, मग त्यातून आपण काय शिकायचं. खरं तर विष्णू सहस्त्रनाम फक्त नावाचं संकलन नाहीये, भगवंतांच्या 1000 गुणांचं शक्तींचं आणि आदर्शांचं दर्शन आहे विष्णू सहस्त्रनाम. म्हणजे गीता म्हणजे भगवंताचा उपदेश आहे आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवंतांचं स्वरूप दर्शन आहे की भगवान कसे आहेत. गीता सांगते कसं जगावं, विष्णू सहस्त्रनाम सांगतात, विष्णू सहस्त्रनाममध्ये भगवान म्हणतात की भगवंत स्वतः कसे आहेत. प्रत्येक गुण एक नाव शिकवतो. आपण बोलू शांताकारम भूत भूत सत्य क्षमिणांवर, एक नाव आहे भगवंताचं विष्णूचं क्षमिणांवर, म्हणजे क्षमाशीलतेचा आदर्श, धर्माध्यक्ष धर्माचं रक्षण करणारे. तर नाम नामातून हे ध्यान घडतं आपल्याला, गीता बुद्धीला समजावते आणि विष्णू सहस्त्रनाम आपल्या मनाला भगवंतांमध्ये गुंतवते. अच्युत अनंत गोविंद माधव हे म्हणताना मन त्या गुणांचा विचार करायला लागतं. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम हे फक्त पठण नाही आहे तर भगवंतांवर लावलेलं ध्यान आहे. 1000 नावं म्हणजे 1000 शिकवण आहेत हो, कल्पना करा, एखाद्या महान व्यक्तीचं वर्णन आपण करतो की तो महान व्यक्ती, तो दयाळू आहे, तो सत्यवादी आहे, तो धैर्यवान आहे, तो न्यायप्रिय आहे. ही फक्त विशेषण नाहीत, ही त्या व्यक्तीची ओळख आहे. त्याचप्रमाणे विष्णू स्तोत्रामधलं प्रत्येक नाव हे भगवंतांच्या एका दिव्य गुणाचं प्रतिनिधित्व करणार आहे. सहस्त्रनामाचा मुख्य संदेश, सर्व 1,000 नावं एकत्रितपणे एकच संदेश जात. तो संदेश आहे, परमेश्वर सर्वत्र आहे, सर्वांचे आधार आहेत, सर्वांवर प्रेम करतात, धर्माचं रक्षण करतात आणि भक्तांचं कल्याण करतात. आता गीतेमध्ये हाच संदेश आहे, फक्त मांडण्याची पद्धत वेगळी आहे. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या आईबद्दल एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकात त्यांनी माझ्या आईचे विचार कसे आहेत, आईची शिकवण कशी आहे, आईचं तत्वज्ञान कसं आहे आयुष्याबद्दल हे सांगितलं, ते पुस्तक म्हणजे गीता. दुसरीकडे एखादा लहान एखादा मुलगा आईची आठवण काढत म्हणतो, माझी आई खूप प्रेमळ आहे हो, ती त्यागमूर्ती आहे, ती दयाळू आहे, ती क्षमाशील आहे, हिच्या गुणांचं वर्णन झालं. हे झालं विष्णू सहस्त्रनाम. त्यामुळे दोन्हीचा विषय एकच आहे, परमात्मा. एका ठिकाणी त्यांचा उपदेश आहे परमात्म्यांचा, तर दुसऱ्या ठिकाणी त्याच परमात्म्यांचं गुणगान आहे.
0: हे ऐकल्यावर मला प्रश्न पडलाय की गीता वाचावी आधी की विष्णू सहस्त्रनाम आधी वाचावं?
1: हा प्रश्न अनेक लोक विचारतात. याचं कारण एकच की असं, याचं कारण एकच कारण दिलं तर सर्वांसाठी ते कारण लागू पडेल असं काही जरुरी नाहीये. कारण ते प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्याची आवड काय आहे आणि आध्यात्मिक तयारी त्या माणसाची कशी आहे याच्यावरती अवलंबून आहे. तर याविषयी काहीतरी मार्गदर्शक विचार आहेत ते कसे आहेत? काही लोक गीता आधी वाचतात, ते म्हणतात गीता आधी वाचण्याचे फायदे आहेत. काय फायदे आहेत? गीता आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान शिकवते, आत्मा परमात्मा कर्म भक्ती ज्ञान योग मोक्ष मनाचं स्वरूप जीवनाचा उद्देश याविषयी स्पष्ट मार्गदर्शन देते. ते गीता वाचल्याने आपल्याला कर्म काय आहे, कर्तव्य कर्म काय आहे समजायला लागतं, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. विष्णू सहस्त्रनाममधले अनेक गुढ नावांचा अर्थ समजायला मदत होते गीता आधी वाचली तर. आपण बोललो गीतेमध्ये विषय नावं आलेत विष्णूंची, आणि भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांचं स्वरूप अधिक स्पष्ट होतं. म्हणून काही जण म्हणतात की आधी गीता समजून घेतली तर विष्णू सहस्त्रनाम अधिक अर्थपूर्ण वाटायला लागतं. दुसरे लोक म्हणतात नाही आधी विष्णू सहस्त्रनाम वाचायला पाहिजे. त्यांचं म्हणणं असं असतं की विष्णू सहस्त्रनाम आधी म्हणण्याचे फायदे आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला गीतेतलं तत्वज्ञान लगेचच समजेल असं काही नाहीये, पण नामस्मरण कोणालाही करता येतं ना. विष्णू सहस्त्रनाम हे नामस्मरण आहे, ते मन शुद्ध करतं, भक्ती वाढवतं, एकाग्रता निर्माण करतं आणि भगवंतांविषयी मनामध्ये प्रेम आणि श्रद्धा जागृत करतं. जेव्हा मन भक्तीने भरतं तेव्हा गीतेतलं गहन तत्वज्ञान स्वीकारणं हे अधिक सोपं होतं, हे काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणून काही आचार्य असं म्हणतात की नामस्मरणाने मन तयार होतं, नंतर गीतेचं ज्ञान सहज रुजतं. मग तर सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? प्रत्यक्षात गीता आणि विष्णू सहस्त्रनाम हे दोन वेगळे मार्ग नसून एकाच ध्येय करणारे ध्येयाकडे नेणारे दोन असे पूरक मार्ग आहेत. गीता बुद्धीला प्रकाश देते आणि विष्णू सहस्त्रनाम हृदयाला भक्ती देते. जेव्हा ज्ञान आणि भक्ती यांचा संगम होतो तेव्हा ती साधना अधिक फलदायी होते. त्यामुळे आपल्यासाठी एक सोपा उपाय असा आहे, अनेकांना हा क्रम उपयुक्त वाटतो, रोज काही श्लोक किंवा एका अध्यायाचा गीतेचा अभ्यास करायचा, नंतर विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं किंवा श्लोकांचं काही श्लोकांचं नामस्मरण करायचं, ध्यान लावायचं. शक्य झालं तर प्रत्येक नावाचा अर्थ हळू समजून घ्यायचा ध्यान लावण्याच्या आधीच. त्यामुळे ज्ञान आणि भक्ती दोन्ही वाढतं. त्यामुळे आधी गीता वाचावी का आधी विष्णू सहस्त्रनाम यापेक्षा दोन्हींचा लाभ कसा मिळेल हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे. जर का तुम्हाला तत्वज्ञान समजून घेण्याची आवड असेल तर गीतेपासून सुरुवात करा, जर नामस्मरण आणि भक्ती सहज जमत असेल तर विष्णू सहस्त्रनामापासून सुरुवात करा. परंतु अंतिमतः दोन्हींचा अभ्यास आणि आचरण केल्यासच पूर्ण लाभ मिळतो. गीता मार्ग दाखवते आणि विष्णू सहस्त्रनाम त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आणि शक्ती देते. त्यामुळे दोन्ही एकमेकांचे पूरक आहेत, ते काही प्रतिस्पर्धी नाही आहे की आधी मी असं नाही आहे, प्रतिस्पर्धी नाही आहे.
0: दादा एक प्रश्न नेहमी मनात येतो साधकांच्या सगळ्यांच्याच की देव एकच असेल तर त्याची 1,000 नावे का आहेत?
1: हा हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे की जर परमेश्वर एकच असेल तर मग त्याला विष्णू कृष्ण नारायण गोविंद माधव अच्युत केशव हे 1,000 नाव कशाला आहे? याचं उत्तर आपण समजून घेतलं ना तर विष्णू सहस्त्रनामचं महत्व आपल्याला अधिक स्पष्टपणे जाणवायला लागतं. असं असतं बघा, एक व्यक्ती असते पण नाती अनेक असतात. आपण एक व्यक्तीचा विचार करा, तो कोणाचा मुलगा असतो, कोणाचा वडील असतो, कोणाचा पती असतो, कोणाचा मित्र असतो, कार्यालयात तो अधिकारी असतो, कोणाचा सहकारी असतो, म्हणजे व्यक्ती एकच असते. पण तिच्या भूमिका, त्या भूमिकेप्रमाणे त्याचे गुण आणि नात्यांनुसार, त्या त्या नात्यांनुसार त्याला दिलेली नावं ही वेगळीवेगळी असतात. त्याचप्रमाणे परमेश्वर एकच आहे, पण त्यांचे अनेकविध गुण, त्यांचे अनेकविध कार्य, त्यांची शक्ती आणि भक्तांशी त्यांचं असलेली नाती ईश्वर एकच आहे, पण त्यांचे अनेकविध गुण, त्यांचे अनेकविध कार्य, त्यांची शक्ती आणि भक्तांशी त्यांचं असलेली नाती

0: ईश्वराच्या हजार वैशिष्ट्यांची ओळख आहे ती. वेगवेगळ्या भक्तांना भगवंतांचे वेगवेगळे गुण प्रिय वाटतात, ते त्या नावाने स्मरतात. एखादा भक्तांना गोविंद म्हणून स्मरतो, दुसरं नारायण म्हणून, तिसरं वासुदेव म्हणून. भगवान तेच असतात. जसं आई आपल्या मुलांनी काही तिला हाक मारली, कोणी आई म्हणतं, कोणी मम्मी म्हणतं, कोणी अम्मा म्हणतं, कोणी माता म्हणतं, कोणी मा म्हणतं, कुठल्याही नावाने हाक मारली तरी ती प्रतिसाद देतेस किंवा मलाच बोलवतंय. त्याचप्रमाणे भगवान विष्णू सुद्धा कोणत्याही नावाने केलेली भक्तीपूर्ण हाक ऐकतात ते आणि ओ देतात आपल्याला. विष्णू स्वतः आपल्याला शिकवतं की परमेश्वर एकच आहे पण त्याचे गुण अनंत आहेत. हजार नावं म्हणजे त्यांच्या अनंत गुणांचं स्मरण आहे. प्रत्येक नाव आपल्याला भगवंतांच्या एका नवीन पैलूची ओळख करून देतं आणि आपल्या मनात परमेश्वराविषयी भक्ती श्रद्धा आणि आपल्याले सद्गुण जागृत करतं. त्यामुळे देव एकच आहे पण त्यांचे हजार नावं आहेत, कारण त्यांचे गुण, त्यांची कार्य, त्यांची शक्ती आणि त्यांच्या भक्तांशी असलेले संबंध हे अनंत आहेत. सूर्य एक असतो पण त्यांची हजारो किरण असतात की नाही, त्याचप्रमाणे परमेश्वर एकच असतात पण त्यांची हजार नावं त्यांच्या अनंत तेजाची, अनंत गुणांची अशी ओळख करून देतात.
1: पण मग केवळ नाव नावाच्या उच्चारणाने एखाद्या व्यक्तीमध्ये परिवर्तन घडू शकत?
0: हो, आता ते प्रश्न प्रसिद्ध म्हणतात ना लोक की नावात काय, व्हॉट इज देअर इन नेम असं म्हणतात. पण विश्वसनामधली नावं ही फक्त शब्द नाही आहे. तर अगदी म्हटलं मी की भगवंतांच्या गुणांची, शक्तीची आणि तत्वांची स्मरण चिन्ह आहेत. हे बघा, आपली सायकोलॉजी कशी असते की ज्या गोष्टीचं आपण सतत स्मरण करतो तसं आपण बनायला लागतो. हा मानवी मनाचा नियम आहे की ज्याचं आपण वारंवार चिंतन करतो त्यांचे संस्कार आपल्या मनावर उमटतात. एखादा व्यापारी तो सतत व्यापाराचा विचार करतो, विद्यार्थी सतत अभ्यासाचा विचार करतो, तर भक्त भगवंताचं चिंतन करतो. तर विष्णू सहस्रामध्ये नावं सतत म्हणताना आपलं मन भगवंतांच्या गुणांकडे आपोआप वळतंच. उदाहरणार्थ करुण, दयाळू, शरणम, आश्चर्यदाता, पवित्रम, शुद्ध करणारे, क्षमणामरा, क्षमाशील, ह्या नावांचं स्मरण करता करता नकळत हे गुण आपल्या मनात रुजायला लागतात. हा फायदा विष्णू सहस्रनामाचा, हे गुण आपल्या मनात रुजायला लागतात. आपल्या मधल्या आणि विष्णू मधलं अंतर कमी कमी व्हायला लागतात, त्यांचे गुण आपल्यात आत्मसात व्हायला लागतात आपल्यामध्ये. आणि प्रत्येक नाव म्हणजे गुणांची आठवण असते. आता समजा उद्या कोणी महात्मा गांधी हे नाव घेतलं तर पहिले काय आठवतं आपल्याला? सत्य, अहिंसा, त्याग, हे आठवतं की नाही? त्याचप्रमाणे आपण जेव्हा विष्णूंची नावं घेतो, गोविंद, नारायण, माधव, अच्युत, ही नावं उच्चारताना भगवंतांच्या गुण मनात जागृत होतातच. त्यामुळे परिवर्तन नावांमुळे असतं, तर नावामुळे मनात जागृत होणारे भाव आणि चिंतन यामुळे परिवर्तन घडतं. नामस्मरण हे मन शुद्ध करतं. आपलं मन अनेक चिंता, इच्छा, राग, मत्सर आणि भीतीने भरलेलं असतं. जेव्हा आपण विष्णू सहस्त्र नाम म्हणतो तेव्हा मनाला एक पवित्र असा आधार मिळतो. हळूहळू नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक आणि सात्विक विचार घ्यायला लागतात. जसं वाहत्या स्वच्छ पाण्याने घाण धुतली जाते तसं विष्णू सहस्त्रनामाने मनातली अशुद्धता कमी कमी होत जाते. आणि शब्दांना शक्ती असते. आपण रोज पाहतो ना जीवनामध्ये, एखादा कठोर शब्द कोणी वापरला तर मन दुखावतं, पण एखादा प्रेमाचा शब्द आनंद देतो. एखादं प्रेरणा वाक्याचं असतं ते कोणाचं आयुष्य बदलू शकतं. जर सामान्य लोकांच्या सामान्य शब्दांमध्ये इतकी शक्ती असेल तर ऋषीमुनींनी दिलेल्या दिव्य नामांमध्ये किती अधिक शक्ती असेल. आणि हे परिवर्तन हळूहळू करतं. जसं बी पेरल्यावर झाड तयार होत नाही एकदम, तसंच नामस्मरणाचा परिणाम पण लगेचच दिसेल असं नाही की आज विष्णू सदा म्हटलं आणि उद्या मला साक्षात्कार झाला असं नाही होत. नियमित जप, नियमित पठण आणि चिंतन यामुळे मन जेव्हा शांत होतं, आपला राग कमी होतो, आपली परमेश्वराची श्रद्धा वाढायला लागते, आपला अहंकार मऊ होतो, तेव्हा आपलं भगवंतांची नातं दृढ व्हायला लागतं. तर निष्कर्ष असा आहे की भगवंतांची नावं ही विष्णू सदामधली ही फक्त शब्द नाही आहेत, भगवंतांच्या गुणाची जिवंत स्मृती आहे ती. नाव घ्या, स्मरण करा, चिंतन करा, संस्कार बदला तुमचे आणि मग स्वभाव परिवर्तन ऑटोमॅटिक घडतं. त्यामुळे नाव घेणं म्हणजे नुसतं नाव घेणं नाही आहे, त्या नावांमधले गुण मनात उतरवणं हे विष्णू सहस्रनामाचं खरं रहस्य आहे. सुगंधी फुलाजवळ आपण राहिलो, उभं राहतो, थोडं उभं राहिलो सुगंधी फुलाजवळ तर आपल्या शरीराला सुगंध लागतोच की नाही? तसंच विष्णूंची नावं घेतली आपण एवढी हजार नावं रोज तर त्यांच्या सहवासात राहिलो आपण तर मनाला भगवंतांचे गुण लागतातच. हाच विष्णू सहस्रनामाने घडवलेल्या परिवर्तनाचा मुख्य मूलभूत सिद्धांत आहे.
1: हे गीता आणि विष्णू सहस्रनाम एकाच ठिकाणी कुठे आम्हाला शिकता येईल का?
0: हो जरूर, आम्ही गीता परिवारमध्ये भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम याचं अत्यंत सखोल आणि तपशीलवार असं शिक्षण देतो. गीता परिवारमध्ये आम्ही 15 अधिक भाषांमध्ये दिवसाचे 24 तास

0: रोज 3,000 पेक्षा जास्त वर्गांचं आयोजन करत असतो. आमचं अभियान जे आहे हे आजपर्यंत अभियानामुळे आम्ही 182 देशांपर्यंत पोहोचलो आणि साधारणपणे 16.5 ते 17 लाख लोकांना आम्ही हे शिकवलेलं आतापर्यंत. त्याचा अमूल्य लाभ त्यांना झालाय आणि विशेष म्हणजे हे सर्व शिक्षण पूर्णपणे निःशुल्क आहे. आम्ही तुम्हाला सगळे डॉक्युमेंट देतो, सगळे अर्थ देतो, उच्चारण शिकवतो, अर्थ सांगतो, विवेचन करतो आणि सगळं निःशुल्क आहे. आमचं एकमेव ध्येय की भारतीय सनातन संस्कृतीचा हा जो अमूल्य वारसा आहे गीता आणि विश्व सतनाम हे प्रत्येक घरापर्यंत पोचवावं. आमचे पूज्य स्वामीजी म्हणतात घर घर गीता कर कर गीता, तेच विष्णू सतनामच आहे. त्यामुळे आजच सर्वांनी हा कार्यक्रम संपल्या learngita.com ही आमची साईट आहे त्याच्यावरती नोंदणी करा आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करा. अमूल्य असं
1: उत्तम उत्तम मार्ग सांगितलाय दादा. आपले आपले श्रोते नक्की इथे लवकरच नोंदणी करतील आणि येणाऱ्या सेशन पासून सुरुवात करतील शिकायलाची खात्री आहे.
0: आशा करूया आपण.
1: दादा तुमचे मनापासून आभार. आपल्या व्यस्त दिनचर्येतनं तुम्ही वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलेत, खूप गोष्टी सहजपणे सांगितल्यात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपल्या श्रोत्यांचे पण आभार. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे श्रोत्यांनी आम्हाला नक्की सांगावं. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या विषयावर गप्पा मारायला. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
3: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
2: पण कसं?
3: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
2: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
3: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
2: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
3: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
2: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
3: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.

वर्षभराचा भार म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.